सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948, 30 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. आजच्या प्रातकालीन सभेत मी प्रिया जैन आपलं स्वागत करते. आजच्या सभेची सुरुवात करूया उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांनी सादर केलेल्या जौनपुरी रागातील मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांनी सादर केलेली जौनपुरी रागातील ही मंगलध्वनी आपण ऐकली. आता काही क्षणात ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 वंदनवार चिंतन हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी। राष्ट्र

0: होतील, पण तत्पूर्वी आमच्या काही कार्यक्रमांविषयी।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
5: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
8: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
9: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
10: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
11: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
12: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो। कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो, तर कधी परत येताना। पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते। घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते। खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते। प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा। म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस। मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा। मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून। फोन नंबर नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706। जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता। विषय आहे मी आणि पाऊस।
13: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
14: आकाशवाणी,
13: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
14: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
0: थोड्याच वेळात श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 26 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 35वा श्लोक. आचार्य विनोबा भावे आपल्या समश्लोकी गीताईमध्ये असं म्हणतात, उनाही आपुला धर्म परधर्मा होनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, सोपेपणाने आचरता येणाऱ्या परधर्मापेक्षा आचरण्यासाठी तुलनेने कठीण वाटणारा किंवा गुणांनी कमी प्रतीचा भासला तरी स्वधर्मच श्रेयस्कर होय, आपला धर्म श्रेष्ठ होय. स्वधर्माचरण करतच मरण स्वीकारणं हे योग्य आहे, कारण परधर्माचं आचरण हे आत्मोन्नतीसाठी हानिकारक आहे. इथे प्रथम धर्म शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. धर्म म्हणजे स्वभाव, मूळ प्रकृती. जसं पाण्याचा धर्म शीतलता, तर उष्णता हा सूर्याचा, अग्नीचा धर्म. म्हणूनच संस्कृतमध्ये धर्माचं लक्षण सांगताना धारणात धर्मम इति आहुः, धर्मो धारयते प्रजाः असं म्हटलेलं आहे. जो ज्याचा स्वभाव त्यालाच धर्म म्हणता येईल. हे लक्षात घेतलं की स्वधर्म या शब्दाचा अर्थही सहजच समजतो. स्वधर्म म्हणजे आपल्या प्रकृती स्वभावानुसार आपल्याला प्राप्त असलेलं कर्तव्य, तर परधर्म म्हणजे दुसऱ्याच्या प्रकृती स्वभावानुसार त्याच्या वाट्याला आलेलं, म्हणजे त्यांनी करायचं कर्तव्य कर्म. प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार वागण्यातच संपूर्ण समाजाचं तसंच त्याचं स्वतःचं हित आहे. ही संपूर्ण विश्वाची व्यवस्था आहे. पशु पक्षी प्राणी हे सगळे जीव या विश्वात स्वधर्माचंच पालन करत असतात. आपला प्रकृती धर्म म्हणजे स्वधर्म सोडून चांगला दिसणाऱ्या परधर्माचं आचरण करणं हे भयावह असतं, हे श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकाद्वारे आवर्जून सांगतायत. कारण अर्जुनाला युद्ध करून स्वजन हत्येचं पातक स्वीकारण्यापेक्षा संन्यासी बनून भिक्षा मागणं बरं असं वाटतंय. त्याचा हा विचार पूर्णपणे चुकीचा कसा आहे हे सांगताना श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगितलेला आहे. त्याचबरोबर तू कोणालाही मारत नाहीस. देहाच्या बाबत बोलायचं झालं तर तो नाशवंतच आहे आणि देहामध्ये राहणारा

आत्मा तर अमरच आहे, त्यामुळे कर्तव्यबुद्धीने कर्म करणं कसं श्रेयस्कर, हाच खरा कर्मयोग। कर्मफलाची इच्छा न करता आपलं विहित कर्म करणंच हे योग्य, हे तिसऱ्या अध्यायातल्या या श्लोकाद्वारे श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय। अर्जुनाच्या दृष्टीने पाहता क्षात्रधर्म हा त्याचा स्वधर्म आहे, त्यानुसार युद्ध करणं हे त्याचं प्राप्त कर्तव्य आहे, पण यामध्ये अर्जुनाला दोष दिसतो, त्यामुळे स्वजनहत्या, गुरुहत्या, वर्णसंकर इत्यादी अनेक दोष असल्यामुळे युद्ध हा स्वधर्म अर्जुनाच्या दृष्टीने विगुण ठरलाय, तर त्यापेक्षा संन्यास धर्म हा त्याला आकर्षक वाटतोय, जेणेकरून युद्ध त्याग करून भिक्षावृत्ती स्वीकारली की आत्मकल्याण आणि मोक्षाचं सुख मिळेल असं त्यांनी पहिल्या अध्यायात स्पष्ट सांगितलंय। अर्जुनाचा हा परधर्म स्वीकारण्याचा मोह दूर करण्यासाठीच स्वधर्माचरण कितीही कमी प्रतीचं, निकृष्ट, हलकं वाटत असलं तरी तेच श्रेयस्कर असतं हे श्रीकृष्णांनी ठामपणे सांगितलंय। याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात, स्वधर्माचरण करताना मरण आलं तरी तेच फायद्याचं आहे, पण परधर्माचं आचरण, परधर्म स्वीकारणं भयकारकच असतं। भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातही श्रीकृष्ण अर्जुनाला अशाच प्रकारे सांगताना दिसतात, हे अर्जुना, क्षत्रिय असलेला तू जर हे धर्मयुद्ध करणार नसशील तर तू स्वधर्म आणि कीर्ती दोन्हीही गमावशील आणि पापाचाच धनी होशील। अथ चेत त्वम इमं धर्म्यम संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापं अवाप्स्यसि। याउलट क्षत्रिय धर्माचरण म्हणजेच अर्जुनानी स्वधर्माचरण केलं तर युद्धात मारला गेला तरी स्वर्ग प्राप्ती आणि जिंकला तर राज्य प्राप्ती, अशा प्रकारे स्वधर्म हा श्रेयस्करच होईल। स्वधर्म पालन करत असताना मरणासाठीही तयार झालेल्या महात्म्यांची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात आढळतात। पुराणातला शिबी राजा पक्षाचं रक्षण करणं, शरणागताचं रक्षण करणं हा स्वधर्म समजून त्यासाठी मरण पत्करतो। रघुवंशातला दिलीप राजा गायीचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं शरीर सिंहाला अर्पण करतो। छत्रपती संभाजी महाराज स्वधर्माचरण करत असताना मृत्यूलाही धीराने सामोरं जातात। अशा अनेक व्यक्ती आपल्याला सांगता येतील। हितोपदेश, पंचतंत्र या नीतिकथा सांगणाऱ्या ग्रंथांमधूनही पक्षी, प्राणी यांच्या कथांद्वारे परधर्म आचरण्याने कसं नुकसान होतं, प्रसंगी प्राणासही मुकावं लागतं हे सांगून दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करू नये हे तत्व पटवलेलं आहे। या संदर्भात गाढव आणि कुत्रा यांची कथा तर सुपरिचितच आहे। रात्रीच्या वेळी घरात शिरणाऱ्या चोरावर कुत्रा भुंकत नाही हे पाहून गाढव मालकाला आपणच जाग करावं या उद्देशाने जोरात ओरडू लागतो। त्याच्या ओरडण्याने चोर पळून जातो, पण मालक मात्र आपली झोपमोड गाढवाच्या ओरडण्याने झाली म्हणून रागाने गाढवालाच लाकडांनी जोराजोरात मारतो। श्वानाच्या म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि त्याद्वारे रक्षण करण्याचा धर्म गाढवाने स्वीकारला म्हणजेच परधर्माचं आचरण केलं आणि गाढव प्राण्याला मुकलं। परधर्मो भयावहा। याप्रमाणेच स्वधर्माचरण करत पशुपक्षी कसं आपलं आणि त्याद्वारे संपूर्ण वनाचं हित साधतात यासाठीही अनेक कथा आपल्या प्राचीन वाङ्मयात आलेल्या आहेत। मनुष्य हा तर बुद्धी असलेला श्रेष्ठ प्राणी आहे, मग त्यांनी स्वधर्माचरण करणं ओघाने आलंच। हे स्वधर्माचरण म्हणजे भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत असलेलं वर्णाश्रम विहित कर्तव्याचरण। हे जर रागद्वेष रहित, कोणतीही फलाशा न धरता समत्व बुद्धीने केलं तर श्रेयस्करच ठरतं। या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने यत श्रेयस्यात निश्चितम ब्रूही असं श्रीकृष्णांना म्हटलेलं आहे, त्याचं निश्चित उत्तर योगेश्वरांनी अर्जुनाला दिलेलं आहे। माऊली ज्ञानेश्वर या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात, अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे। स्वधर्म जरी कठीण वाटला तरी त्याचंच आचरण करणं भलं, तेच चांगलं असतं। या उलट परधर्म जरी चांगला वाटला तरी स्वधर्माचंच आचरण करावं हे सांगताना पुढे माऊली म्हणतात, एरू आचरू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची म्हणून आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीजे। या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे। प्रत्येकाला स्वतःच्या कार्याबद्दल, कामाबद्दल चांगली भावना असायला हवी। आपल्यापेक्षा दुसऱ्याचं काम चांगलंय, माझ्या कामात कष्ट आहेत, पण माझ्यापेक्षा कमी योग्यतेच्या दुसऱ्याला मात्र इझी मनी मिळतो,
तो सुखी आहे अशी भावना बाळगल्याने आपण आपलं काम चांगल्या प्रकारे करत नाही. कामात मन स्थिर नसल्याने ते आणखीनच अवघड बनतं. दुरून डोंगर साजरे या उक्तीचा आपल्याला विसर पडतो. परधर्माच्या भूलभुलैयावर विश्वासून आपण आपलं काम सोडून त्याच्या मागे लागलो तर तेल गेलं तुपही गेलं अशी अवस्था होते. यापेक्षा निष्ठेने आपलं काम केलं तर फळ निश्चितच मिळतं, ते शाश्वत असतं. चंचल बुद्धीने सतत इतरांमागे पळत राहिलं तर संपूर्ण जीवन चंचल बनून नैराश्य पदरी पडतं. या उलट स्वधर्म आणि कर्तव्याबद्दल रास्त अभिमान बाळगला तर आपली क्षमता वाढून अंततः जीवन समाधानी बनतं. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रेयान स्वधर्महा परधर्मो भयावहा. आजच्या संदर्भात हा श्लोक मनाविरुद्ध काम करत राहून क्लेश वाढवून न घेता स्वतःची क्षमता, ज्ञान, शिक्षण, आवड निवड हे समजून घेऊन आपला मार्ग, आपलं करिअर निवडावं असा मंत्र देतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच, आय टी क्षेत्रात पैसा आहे म्हणून तेच क्षेत्र निवडणं, शेजाऱ्यांशी स्पर्धा करून तसंच वागण्याचा प्रयत्न करणं हे सगळं मनाविरुद्ध घडणारं असू शकतं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, दुसऱ्याच्या वागण्या बोलण्याची कॉपी करणं हे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे हे समजून घ्यायला हवं. असे वेगवेगळे मुखवटे चढवून जगण्यापेक्षा स्वतःला समजून घेऊन कोणतंही दडपण ताण न घेता काम करत राहिलो तर त्यामुळे नैराश्य येणार नाही, उगाच ऊर्जा खर्च होणार नाही. स्वतःचा शोध घेऊया, स्वतःशी संवाद साधूया, स्वतःच्या ताकदीनुसार मार्गक्रमण करूया, यश आणि आनंद नक्कीच मिळेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: ती वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जी

0: कळा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. थोड्याच वेळात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आमच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्या

0: असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष

0: खोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीटकनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहेत. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठूनामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आताच प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकल्या. आता भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग सहक्षेपित करत आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: अपना आंचल फैलाती है
4: अपनी आप रातों में चिमनी सरकती है.
3: जब नींद कहीं दूर भाग जाती है तब विविध भारती बन जाती है एकाकीपन की साथी.
5: एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा.
3: विविध भारती से गूंजते हैं कुछ अनमोल नगमे.
5: तेरा जवाब नहीं
3: छिड़ता है मोहब्बत का राग.
5: प्यार का राग सुनो रे.
3: बजता है छाया गीत

गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आताच भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आपण ऐकला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। थोड्याच वेळात यानंतरचे कार्यक्रम प्रसारित होतील। श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:30 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: संपर्क 89 39 41 42।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या CID या चित्रपटातलं हे गाणं, जे गायलं होतं मोहम्मद रफी यांनी, संगीत होतं OP नय्यर यांचं आणि गीतकार होते मजरू सुलतानपुरी. या गाण्याची सुद्धा एक स्टोरी आहे बरं का मंडळी. गुप्ता जे त्यावेळी OP नय्यर यांचे संगीत संयोजक होते, ते बऱ्याच वेळा अगदी छोट्या छोट्या चाली वाजवायचे, ज्याच्या आधारावर OP नय्यर संपूर्ण गाणं संगीतबद्ध करायचे. एकदा गुप्ता, गुरुदत्त आणि OP नय्यर शिवाय मजरू सुलतानपुरी एका स्टुडिओ मध्ये बसले होते. नय्यर यांनी गुप्ता यांना एक चाल वाजवायला सांगितली, जी आधी त्यांनी वाजवली होती. गुप्ता यांनी ती चाल पुन्हा वाजवली आणि ती ऐकून मजरू सुलतानपुरी यांनी लगेचच त्या गाण्याचे बोल सुद्धा लिहिले. अशा प्रकारे या गाण्याचा जन्म झाला बरं का मंडळी. त्यावेळी चित्रपट क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना देवानंद आणि गुरुदत्त मित्र होते. त्यांनी एकमेकांना वचन दिलं होतं की देवानंदला पिक्चर मिळाला तर तो गुरुदत्तला दिग्दर्शन देईल आणि गुरुदत्त जेव्हा दिग्दर्शक असेल तेव्हा तो देवानंदला नायक म्हणून घेईल. देवानंद यांनी बाजी या चित्रपटाच्या वेळी गुरुदत्त यांना दिग्दर्शक म्हणून घेतलं आणि स्वतःचा शब्द पूर्ण केला, तर गुरुदत्त यांनी CID वेळी देवानंद यांना नायक म्हणून घेतलं आणि स्वतःचं प्रॉमिस पूर्ण केलं. मंडळी, चित्रपटाबद्दलच्या अशाच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, सी आय डी चित्रपटातलं जे गाणं आता आपण ऐकलं ते लिहिलं होतं जान निसार अख्तर यांनी, आणि बाकी सगळी गाणी होती मजरूह सुलतानपुरी यांची. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली. ये है बॉम्बे मेरी जान, लेके पहला पहला प्यार, कही पे निगाह है कही पे निशाना, जाता कहा है दिवाने, आणि आत्ता ऐकलेलं आखो ही आखो में इशारा हो गया, ही गाणी तर अजूनही आपल्या मनाला भुरळ घालतात, हो ना. खरं तर चित्रपट साईन करण्यापूर्वी देवानंद यांची एक अट होती बर का मंडळी, त्यांना चित्रपटात अर्धा डझन गाणी पाहिजे होती स्वतःवरती केंद्रित. पण जेव्हा त्यांना कळलं की एकही गाणं त्यांच्यासाठी नाही, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते राज खोसला यांच्याकडे गेले, खूप विनवण्या केल्या, पण राज खोसला म्हणाले की एका सीआयडी इन्स्पेक्टरनी गाणं गायलंय हे खूपच मूर्खपणाचं दिसेल. अखेरीस आखो ही आखो मे या गाण्याच्या काही ओळी त्यांना द्यायचं कबूल केलं गेलं, तेव्हा कुठे देवानंद शांत झाले. याच चित्रपटातून वहिदा रहिमान यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. गुरुदत्त यांनी हैदराबादमध्ये बघितलेल्या एका तेलुगू चित्रपटात वहिदा रहिमान होत्या. मग त्यांना स्क्रीन टेस्टसाठी मुंबईला बोलवलं, त्यांना फायनल सुद्धा केलं, आणि असं म्हणतात की वहिदा रहिमान यांना त्यांचं नाव बदलायला सांगितलं, पण वहिदा यांनी ठाम नकार सुद्धा दिला. चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात शमशाद बेगम यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सुंदर गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं बाभ भोरकर यांचं हे गीत.

0: मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी। एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, या हर दाना समान।
1: तो ऐसा बोलो ना,
0: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब?
0: मम्मी मैं तो
2: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळच्या 7:45 झाल्यात, आता प्रसारित करत आहोत
4: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं।

0: बाळाचं स्वप्न
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्ष तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: आता प्रसारित करत आहोत एक गोड बालगीत, रचना खाडीकर यांच्या स्वरात.

0: वंदना विटनकर यांचं हे गीत रचना खाडीकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगिळ आणि

0: सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार जे आता आपण आजपासून रोजच बघणार.
0: हो, हो.
1: तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं. आणि मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. तर साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घालणं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने. सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात, तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते. बघा 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
0: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या याच्याविषयी तुम्ही सांगितलं पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
1: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातघडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातघडाईमध्येच बनते.
0: बर.
1: की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात त्याच्यामध्ये हाफ राऊंड चे आकार असतात.
0: बर.
1: मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो, तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना, तसे हे बुट्टेच म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हंटल अगदी थीन तारेसारख्या त्या त्याला शोल्डर केलेल्या असतात, त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसायत. म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते.
0: बर.
1: पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅम पर्यंत बनते.
0: ओके.
1: त्यामुळे 45 ग्रॅमच्या दोन पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनतं. आणि परत मगाचा आवडीचा विषय, मजुरी केवळ 4-5%
0: आणि साईज प्रमाणे त्याचं वजनही बदलतं.
1: साईज प्रमाणे वजन बदलतं, फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच असतो.
0: सारखा असतो. हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगे आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Fear Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या

0: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: जसं आता मी म्हणाले की वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो जर इन्व्हेस्टमेंट योग्य असेल तर हा जो काही आनंद आहे हा चिरकाळ टिकावा यासाठी तुम्ही काय सांगाल, आनंद कसा मिळवू शकतो?
1: सो कसं आहे मॅडम की व्यक्ती कुठलाही मनुष्य हा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण ऍक्च्युली म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला ना तर हे एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे कसं आहे बघा की कुठलाही इन्व्हेस्टर मार्केटमध्ये आज सकाळी शेअर बाजार सुरू होताना मी पैसे लावलेत आणि 3:30 पैसे नफ्यासह बुक केलेत म्हणजे मला प्रॉफिट झालाय, समजा 5% प्रॉफिट झालाय एका दिवसात 5%. भावना बघा किती सुखावह आहे.
0: अगदी.
1: पण तो आनंद कधीचा आहे किंवा ते सुख आहे ते तात्पुरतं आहे, त्याला आपण आनंद असं म्हणू शकत नाही. आनंद हा चिरकालीन असला पाहिजे, लॉंग टर्म सस्टेनेबल असला पाहिजे. म्हणूनच इन्व्हेस्टरने स्वतःची मानसिकता त्या दिवसाचा ट्रेडर म्हणून न करता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून मी कायमस्वरूपी आनंदी कसा राहू शकेल किंवा ते सुख माझ्या आनंदासाठी कायमस्वरूपी कसं असू शकेल असा जर विचार केला तर ती सुखवस्तू आपल्याला आनंददायी असणारे आणि ती आयुष्यभरासाठी असणारे. म्हणूनच आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून यायचंय. शॉर्ट टर्म विचार न करता जेव्हा आपल्याला सुख आणि आनंद यातला फरक अनुभवायचा आहे. सो सांगितल्याप्रमाणे सारखं मी पर डे ट्रेडिंग करून मला तात्पुरत्या स्वरूपात पैसे मिळतील मी सुखी होईल तो लॉंग टर्म आनंद नाहीये. मला त्या दिवसापुरते पैसे मिळालेत मी परत दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्ट केलेत किंवा खर्च केलेत, माझं सुख तिथे संपलं आणि मी कायम सुखाच्या शोधात राहणार जेव्हा मी ट्रेडिंग मेंटॅलिटीचा असणार. वर्सेस मी वेल्थ क्रिएशन करण्यासाठीची जेव्हा गुंतवणूक करेल तेव्हा मी लॉंग टर्मचा विचार करेल आणि ती गुंतवणूक मला कायम आनंद देणारी, आल्हाददायी आणि सुख कायम स्वरूपी देणारी असणार आहे. हेच लॉंग टर्म इन्व्हेस्टरचं खरं फलित आहे आणि हा खरा डिफरन्स आहे सुख आणि आनंद यातला.
0: तेव्हा श्रोते हो, तुम्ही देखील आनंददायी आयुष्यासाठी योग्य गुंतवणूक जरूर करा आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. कायम आनंदी राहा, सुखी राहा. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: पुणे विविध भारती 101 FM सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणाबाबतचे तात्पुरते नियामक उपाय मागं घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं उद्या 1 जुलैपासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विक्री कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांवरून पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलवरील हे तात्पुरते निर्बंध उठवले जातील असं जाहीर केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी या जलमार्गावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी अमेरिका आणि इराण आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा करणार आहेत. जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गावरून होते. त्यावरून अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव निर्माण झाला असतानाच ही बैठक होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला

चालना देण्याच्या उद्देशानं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत दोन निर्णय घेण्यात आले. चित्रपट निर्मिती वाढवणं, वितरणाचं जाळं सुधारणं आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या कार्यपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणं यावर या बैठकीत भर देण्यात आला. मंत्रालयानं सांगितलं की या उपक्रमांचा उद्देश भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धाक्षम बनवणं आणि त्याचबरोबर विशेषतः लहान शहर आणि ग्रामीण भागातील चित्रपटविषयक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारचे सर्व विभाग आणि संस्थांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं आज अखेर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांचे हल्ले रोखणं, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणं आणि न्यायालयीन निर्देशांचं पालन करण्यासाठी उपाययोजना अधिक बळकट करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू असतानाच हे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित सर्व विभागांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची

0: दृष्टीला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धाक्षम बनवणं आणि त्याचबरोबर विशेषतः लहान शहर आणि ग्रामीण भागातील चित्रपटविषयक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारचे सर्व विभाग आणि संस्थांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं आज अखेर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांचे हल्ले रोखणं, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणं आणि न्यायालयीन निर्देशांचं पालन करण्यासाठी उपाययोजना अधिक बळकट करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू असतानाच हे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित सर्व विभागांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची विहित मुदतीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे. पुणे आणि परिसरात आज पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. कमाल 34 तर किमान 24 सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:03 आणि 11 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची भक्ती रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं, तर गीत होतं शांता शेळके यांचं. कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात, पण काही क्षणातच.

0: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो, तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
2: एपिल्स,
3: नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स।
2: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: A design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of decade

0: In Education Society, meet affordable quality education in Central Pune.
1: Choose BDAS in Product Design, Interior and Space Design, Visual Communication Design, Animation and User Experience Design. Visit despu.edu.in today.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजात. पी सावळाराम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी. बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100%

0: खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
5: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
6: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात विष्णुदास यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात संत जनाबाई यांची रचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: संत जनाबाई यांची भक्तिरचना आशा भोसले यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकली.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा

0: अकरा 1800-2124050
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत
0: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात मधुकर पाठक यांचं गीत.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 आणि 33 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आयव्हीएफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री केसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
3: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
8: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
7: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
8: संपर्क 9689911240.
7: 9689911240.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा, हर चाय के साथ पालेकर।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात मी प्रिया जैन आपलं मनापासून स्वागत करते। देव हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी प्रतिमा उभी राहते। कुणाला मंदिराचा कळस आठवतो, तर कुणाला आरतीचा नाद, कुणाला विठ्ठलाच्या पायाशी उभे असलेले वारकरी, तर कोणाला संकटात नकळत जोडलेले दोन हात। पण देवाची ही प्रतिमा नेहमी अशीच होती का? मानवाच्या संस्कृतीचा इतिहास सांगतो, देवाचा शोध हा माणसानं स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्नात केला। ऋग्वेदातील ऋषींनी सूर्य, वायू, अग्नी, जल यांच्यात दैवी शक्ती अनुभवली। हे जग एका चैतन्यानं व्यापलेलं आहे हा विचार भारतीय तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू ठरला। आणि मग संतांनी या तत्वज्ञानाला लोकभाषा दिली, देवाला गाभाऱ्यातून बाहेर आणलं आणि माणसाच्या आयुष्यात वसवलं। हीच परंपरा गदिमांनी आपल्या लेखणीतून फुलवली। म्हणूनच आजच्या गदिमांजलीमध्ये आपण उलगडणार आहोत देव, दैवत्व आणि गदिमा। मातृदेवोभव हा केवळ वेदांचा उपदेश नाही, तो भारतीय संस्कारांचा पहिला श्वास आहे। मूल देवाचं नाव घेण्याआधी आईचा आवाज ओळखतं, देवाची मूर्ती पाहण्याआधी आईचा चेहरा पाहतं। म्हणूनच आई ही केवळ जन्मदात्री नाही,

0: आई हीच आपल्या आयुष्यातलं पहिलं दैवत असते हा विचार कोणत्याही अलंकाराशिवाय अत्यंत साध्या शब्दात गदिमांनी व्यक्त केला. पण त्या साधेपणातच त्यांची काव्य प्रतिभा दडलेली आहे.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत।
2: मग आता ही भीती घालूया।
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस।
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू।
3: आजच ऍडमिशन घ्या।

0: आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
0: 88 88 56 00 11.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: Code the future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BTech in Computer Science, Electronics and Communication Engineering, AI-driven curriculum, multidisciplinary minors, Industry Connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आई आपल्याला देवाची ओळख करून देते, पण पुढे एक दिवस तीच तर आपल्याला सांगते, बाळा, देव फक्त देव्हाऱ्यात नसतो. हा भारतीय संस्कृतीचा पुढचा टप्पा आहे. देवाचा शोध मूर्तीपासून सुरू होतो, पण तो तिथेच संपत नाही. उपनिषद म्हणतात चैतन्य सर्वत्र आहे, संत म्हणतात माणसात देव पहा, आणि गरिमा म्हणतात देव देव्हाऱ्यात शोधूच नका. देव हा करुणेच्या प्रत्येक कृतीत आहे, भुकेलेल्या दिलेल्या घासात आहे, भुकेल्याला दिलेल्या घासात आहे, थकलेल्या माणसाच्या पाठीवर ठेवलेला हात आहे, आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या अश्रूत आहे. म्हणूनच गरिमांचं हे गीत केवळ भक्तिगीत नाही, तर श्रद्धेचा खरा अर्थ सांगणारं गीत आहे.

देव मंदिरात नाही, याचा अर्थ देव मनात आहे. पण मनातला देव जागा कसा होतो? फुलांनी, आरतीनी, नैवेद्याने की प्रेमाने? भारतीय भक्ती परंपरा सांगते, देवाला अर्पण करण्यासारखी सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपलं मन. कारण जगातल्या प्रत्येक वस्तूची किंमत असते, पण भावनेची नसते. म्हणूनच भक्ती हा व्यवहार नाही, देवाशी केलेला सौदा नाही, तर समर्पण आहे. म्हणूनच तर पैशानं देव विकत घेता येत नाही, भावनेनं मात्र घेता येतो.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: फी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. क्रिसेंट म्यूचुअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240. 9689911240.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: देश हा देव ही संकल्पना आपल्या संस्कृतीत रुजलेली आहे। राष्ट्रभक्ती हा शब्द अनेकदा घोषणांमध्ये ऐकायला मिळतो, पण भारतीय संस्कृतीत राष्ट्रभक्ती म्हणजे घोषणांचा आवाज नाही तर ती ताकद आहे। सत्याची साथ देणं, समाजाला जोडणं, राष्ट्रसेवा करणं म्हणजेच देवसेवा करणं, हाच विचार गदिमा या गीतात म्हणतात आणि म्हणतात की केवळ मंत्र नाही तर देशासाठी प्राण देणं ही देखील खऱ्या अर्थानं देशसेवा आहे।

0: देवाचा हा प्रवास अंतःकरणापासून सुरू झाला आणि राष्ट्रभक्तीत अधिकच तेजस्वी झाला. या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने काल त्रिभाषा धोरणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यावर्षीच्या इयत्ता 10वीच्या तुकडीला हे नवीन भाषा धोरण लागू असणार नाही. तसंच सध्या इयत्ता 7वी, 8वी आणि 9वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता 10वीत गेल्यावर तिसऱ्या भाषेची बोर्डाची परीक्षा देण्याची आवश्यकता असणार नाही असं CBSE निवेदनात स्पष्ट केलं आहे. राज्य शासनाचं जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला चालना देण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP बसवण्यासाठी आज 30 जून ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर 1 जुलैपासून नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी कळवलं आहे. केंद्र शासनाच्या हीट रेझिलियंट सिटीज म्हणजेच उष्णतारोधक शहर या उपक्रमासाठी देशातील निवडक 12 शहरांमध्ये नाशिकची निवड झाली आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आवश्यक उपाययोजना राबवणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य संबंधित शहरांना मिळणार आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा हा उपक्रम यंदाही राबवण्यात येणार आहे. आषाढी वारीत अनेक किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांना औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे मसाज तसंच अन्य उपचार करण्यात येतात. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:01 आणि 6 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
2: 65 कलांचा अधिपती गणराय यांच्या चरणावर शब्द

मुलांची दुर्वांची जुडी अर्पण करून गणरायाचा आणि रंगदेवतेचा नटराजाचा आशीर्वाद ज्यांच्यावर भरभरून होता, असे नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक बाळकृष्ण कोल्हटकर अर्थात बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं आजची लेखणी त्यांच्यावर केंद्रित असेल.

0: लहानपण देगा देवा या नाटकातलं हे पद. मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही लेखक असे सुद्धा आहेत ज्यांनी केवळ नाटकं लिहिली नाहीत, तर रंगभूमीच्या संवेदनशीलतेला नवं रूप दिलं. त्यांच्या शब्दांनी रंगमंच उजळला, त्यांच्या संवादांनी कलाकारांच्या अभिनयाला धार आली, त्यांच्या गीतांनी रसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. अशीच एक विलक्षण लेखणी म्हणजे बाळकृष्ण हरी कोल्हटकर, बाळ कोल्हटकर. 25 सप्टेंबर 1926 रोजी जन्मलेला बाळ कोल्हटकरांचं बालपण नाट्यमय वातावरणात गेलं. घरात रंगभूमीची चर्चा, तालीम, कलाकारांची ये जा, त्यामुळे नाटक हा त्यांच्यासाठी वेगळा विषय नव्हता, तो जगण्याचाच एक भाग होता. अवघ्या 7वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर सुद्धा अगदी 15व्या वर्षी त्यांनी जोहार नावाचं नाटक लिहिलं. आधी सातारा आणि मग अंबरनाथलाच आपली कर्मभूमी बनवत अनेक व्यावसायिक नाटकांचं लेखन आणि त्यात अभिनय देखील केला. बाळ कोल्हटकरांच्या लेखनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सहजता. त्यांनी कधी शब्दांचा दिखाऊ म्हणा केला नाही, त्यांच्या पात्रातील पुस्तकातील भाषा बोलली नाही, त्यांची पात्रं घराघरातील भाषा बोलली. म्हणूनच त्यांची पात्रं रंगमंचावर दिसली की ती आपल्याच घरातली वाटू लागायची. त्यांनी लिहिलेल्या नाट्यपदांचा आस्वाद आपण घेणारच आहात, पण काही क्षणातच.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: बेड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
4: मग आता ही भीती घालूया.
1: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
1: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
4: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
1: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
1: 8-88-56-00-11.
5: गुडघे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: बाळ कोल्हटकरांना 9 अक्षरी नाटकांचा बादशहा अशी ओळख होती. यामागचं कारणही तितकंच रंजक होतं. अनेक लोकप्रिय नाटकांच्या शीर्षकात 9 अक्षरांचा योगायोग वारंवार दिसू लागला.

सुरुवातीला हा योगायोग वाटला, नंतर तो बाय कोल्हटकरांच्या ओळखीचा भाग बनला. नवीन नाटक जाहीर झालं की रसिक गमतीनं अधिक शीर्षकांची अक्षरं मोजत. वाहतो ही दुर्वांची जुळी, देणाऱ्याचे हात हजार, लहानपण देगा देवा, उघडले स्वर्गाचे दार. या सगळ्या शीर्षकातून त्यांनी विचार विश्वाची दिशा दिली आणि 9 अक्षरात अगदी चपखलपणे आपलं शीर्षक बसवलं. खरं तर बाळ कोल्हटकरांनी नाटक आणणं म्हणजे अवघा आनंदी आनंद असे पुलंनी उद्गार काढले होते. त्यावर या रांगणाऱ्या बाळाला तुम्ही स्वीकारलत याबद्दल आनंद झाला अशी प्रतिक्रिया देखील बाळ कोल्हटकरांनी दिली होती.

0: अवघा आनंदी आनंद या नाटकातलं हे बाळ कोल्हटकरांचं पद, राम कदम आणि वसंत देसाई यांचं संगीत आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आत्ताच आपण ऐकलं. बाळ कोल्हटकरांच्या लेखणीचा प्रवास अजूनही असाच उलगडणार आहोत, पण काही क्षणातच.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0-670-29-100.
4: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
5: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
6: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: एकदा एका पत्रकारानं कोल्हटकरांना गमतीनं विचारलं होतं, तुमच्या नाटकात 9 अक्षर का असतात? त्यावर ते मिश्किलपणे हसत म्हणाले, रसिकांनी नाटक लक्षात ठेवावं, अक्षर मोजण्यात वेळ घालवू नये. अर्थात हा त्यांच्या विनोदी स्वभावाचा भाग होता, पण त्यामागे शीर्षकाबद्दलची त्यांची जागरूकता स्पष्ट दिसते. रंगभूमीवर नाटक चालतं ते फक्त कथेमुळे नाही, संवाद, प्रसंग, संगीत, कलाकारांचा अभिनय या सगळ्यांना जोडणारा तो भावनिक धागा असतो. बाळ कोल्हटकर हाच धागा विलक्षण ताकदीनं विणत असत. त्यांच्या नाटकात विनोद कधीच उथळ नव्हता, दुःख कधीच ओझं वाटेल इतकं जड नव्हतं, आणि उपदेश कधीच भाषण वाटत नव्हता. म्हणूनच त्यांच्या नाटकांमध्ये प्रत्येक पिढीला स्वतःचं प्रतिबिंब दिसत राहिलं. त्यांच्या लेखनीतून वारंवार उमटणारा विचार म्हणजे, माणूस हा माणसासाठी जगला पाहिजे. धर्म, जात, पद, प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन माणुसकीचं मूल्य जपणं हीच खरी संस्कृती आहे, हा विचार त्यांनी अनेक लेखातून व्यक्त केला, अनेक नाट्यपदातून, नाटकातून व्यक्त केला. त्याच भावनेचं प्रतिबिंब असलेलं पुढचं गीत आजच्या काळातही तितकंच समर्पक वाटतं. स्वार्थाच्या गर्दीत माणुसकीची ज्योत जिवंत ठेवण्याचं संदेश देणारं हे बाळ कोल्हटकरांचं गीत.

0: पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं, बाळ कोल्हटकर यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29-100.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि
4: स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रम

0: असे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: बाळ कोल्हटकरांच्या लेखणीचा आवाका खूप मोठा होता याची जाणीव त्यांच्या साहित्याकडे पाहिल्यावर होते. ते एकाच चौकटीत कधीच अडकले नाहीत. भक्तिगीतं लिहिली, नाट्यगीतं लिहिली, सामाजिक आशयाची नाटकं लिहिली, प्रत्येक ठिकाणी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. यश त्यांच्या वाट्याला आलं, लोकप्रियता मिळाली, टायाही मिळाल्या. पण सगळ्यांपेक्षा त्यांनी जपलं, या सगळ्यापेक्षा त्यांनी जपलं ते शब्दावरचं प्रेम. त्यांच्यासाठी लेखन ही कीर्ती मिळवण्याची शर्यत नव्हती, तो होता स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न. आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांची लेखणी तितक्याच ताकदीनं चालत राहिली. शरीर थकत गेलं पण विचार थकले नाहीत. रंगभूमीवरचं प्रेम कमी झालं नाही. 30 जून 1994 बाळ कोल्हटकर काळाच्या पडद्याआड गेले. पण लेखक कधी जातो का? तो असतोच त्याच्या नाटकांमधून, त्याच्या पदांमधून. कारण त्याच्या आणि प्रेक्षकांच्या ऋणानुबंधांच्या गाठी अगदी शतकोन शतके जोडलेल्या असतात. ऐकूयात देव दिनाघरी धावला या नाटकातलं बाळ कोल्हटकरांचं हे नाट्यपद.

0: बाळ कोल्हटकरांच्या लेखनीनं मराठी रंगभूमीला समृद्ध केलं, गीतांना आशय दिला आणि माणुसकीच्या मूल्यांना शब्दाचं सुंदर रूप दिलं. त्यांच्या लेखणीला आणि त्यांच्या प्रतिभेला मानाचा मुजरा करत आजच्या या कार्यक्रमाला पूर्णविराम देऊया.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: सीमेवरून परत जा या नाटकातील हे पद बाळ कोल्हटकर यांचं. आशा भोसले यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. कार्यक्रमात अजूनही नाट्यसंगीतांचा आस्वाद आपण घेणार आहात, पण काही क्षणातच.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरन फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात संगीत सौभद्र या नाटकातलं पद प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. संगीत आणि या गीताचे या पदाचे बोल आहेत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजतो।

फिरत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.

0: मदनाची मंजिरी या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं हे पद, संगीतकार प्रभाकर भालेकर, मधुमंती दांडेकर यांच्या स्वरात हे नाट्यपद आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतरची नाट्यपदं आपण ऐकणार आहात, पण काही क्षणातच.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: या गीताचे या नाट्यपदाचे बोल होते शांताराम नांदगावकर यांचे, तर संगीत अशोक पत्की यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: कार्यक्रमातलं हे शेवटचं पद आत्ताच आपण ऐकलं, संन्यस्त खड्ग या नाटकातलं, प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. हे पद होतं विनायक दामोदर सावरकर यांचं. या पदाबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 झालेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सभागृहात दिली. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनानं व्यापक उपाययोजना सुरू केल्या असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत नियम 101 अन्वये झालेल्या अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. तसंच पाणी टंचाई संदर्भातील क्षेत्रीय कार्यालयांचा अहवाल या आठवड्यात मागून त्यावर तातडीनं कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भंडारा जिल्ह्यातील उमरझरी इथल्या महिलेवर वाघिणीनं हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाघ आणि बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेषतः कोकणात संरक्षित अभयारण्य उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 10,000 एकर क्षेत्रात कुंपणयुक्त अभयारण्य उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये शाकाहारी प्राण्यांसाठी आवश्यक अधिवास निर्माण केला जाणार आहे असं नाईक यांनी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्य शासन आणि केंद्र शासन त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत असून त्या पूर्ण झाल्यानंतर या गावाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर इथं 61 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला लंडन जॉईंट्स क्लिनिक.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
9: श्रोतेहो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
10: नमस्कार.
9: सर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियांबद्दल तुम्ही सांगितलेलं आहेच की रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी याबद्दल आपण बोललोय, पण त्याचबरोबर गुडघ्याच्या अनेक तक्रारी असतात आणि यामध्ये गुडघ्याच्या वाटीचं डिसलोकेशन ही पण एक तक्रार असते. नी कॅप डिसलोकेशन याबद्दल सांगा ना.
10: नी कॅप डिसलोकेशन हा एक त्रासदायक प्रॉब्लेम असतो.
9: अच्छा.
10: तर असे पेशंट सहसा यंग असतात, लवचिक सांध्याचे असतात. काही मार लागल्यामुळे किंवा खेळताना त्यांची वाटी सटकते. ती जर सटकून राहिली तर खूप त्यांना वेदना होतात, पण त्यांना हॉस्पिटल सेटअप मध्ये ती वाटी जागेवर परत आणावी लागते. त्यानंतर आम्ही त्यांची तपासणी करतो, MRI करतो. MRI

0: आणखी काही ॲडिशनल इंजरीज झाल्यात की नाही हे बघितलं जातं.
1: बर,
0: सतत फर्स्ट टाइम डिसलोकेशन असेल तर त्याला कन्झर्वेटिव्हली ट्रीट केलं जातं. पण जर वारंवार वाटी निसटत असेल तर अशा पेशंटला शस्त्रक्रिया करण्यास सांगितली जाते.
1: अच्छा.
0: त्यातली एक मेन शस्त्रक्रिया जी ऑलमोस्ट 90% लोकांना लागू पडते ते म्हणजे लिगामेंट जे असतं आतल्या बाजूला वाटीचं, ज्याला MPFL मीडियल पटेलोफिमोरल लिगामेंट म्हणतात, त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. तर बऱ्याच वेळा ह्या एका शस्त्रक्रियेमुळेच ती वाटी स्थिर राहते आणि नंतर एक्सरसाइज केलं की पेशंट परत पूर्ववत होतो.
1: याबद्दल तुमच्याकडे

0: कन्स्ट्रक्शन केलं जातं. तर बऱ्याच वेळा ह्या एका शस्त्रक्रियेमुळेच ती वाटी स्थिर राहते आणि नंतर एक्सरसाइज केलं की पेशंट परत पूर्ववत होतो.
1: याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोतेहो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. डॉक्टर आनंद सर, तुम्ही सांगताय नी कॅप डिसलोकेशन याबद्दल, मग त्याच्यात शस्त्रक्रिया जी केली जाते, आता तुम्ही म्हणालात तसं हे यंग एज मध्ये जास्त दिसतं याचं प्रमाण, तर रिकव्हरी रेट पण खूप चांगला असेल ना?
0: रिकव्हरी रेट देखील चांगला आहे, तर व्यवस्थित रिहॅबिलिटेशन झालं तर परत डिसलोकेशन होण्याचं प्रमाण कमी होतं.
1: बरं,
0: पण प्रत्येक नी कॅप डिसलोकेशन हे सारखं असतं असं नाही. काही पेशंटला नैसर्गिक बदल असतात त्यांच्या सांध्याच्या रचनेमध्ये.
1: बरं,
0: उदाहरणार्थ त्यांच्या मांडीच्या हाडाची रचना जिथे आपली वाटी घासते ती वेगळी असू शकते. तर अशा वेळेस एका शस्त्रक्रियेने त्यांचं होत नाही, त्यांना कॉम्प्लेक्स सर्जरीज लागतात.
1: ओके.
0: ज्याच्यामध्ये टेंडनची जागा बदलावी लागू शकते आपल्याला, नडगीच्या हाडाला ब्रेक करून, किंवा मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया करावी लागते, ज्याला ट्रॉक्लिओप्लास्टी म्हटलं जातं.
1: ओके.
0: तर ह्या कॉम्प्लेक्स सर्जरीज एक्सपिरियन्स सर्जनकडून करून घेणे जास्त फायद्याचं होतं. पण जेव्हा असे पेशंट शस्त्रक्रियेनंतर योग्य रिहॅबिलिटेशन करतात, त्यांचा सांधा स्थिर होतो, ती वाटी डिसलोकेट होत नाही, ऍडिशनल इंजरीज होत नाही, विशेषतः कार्टिलेजला इंजरीज होत नाही, आणि मग ते परत स्पोर्ट्स वगैरे करू शकतात.
1: म्हणजे अगदी स्पोर्ट्स सुद्धा खेळू शकतात इतके ते फिट होतात नंतर.
0: करेक्ट. तर त्यासाठी रिहॅबिलिटेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे.
1: अच्छा.
0: आणि आमचा भर त्याच्यावरच असतो. ऑपरेशन हा एक पार्ट राहिला ट्रीटमेंटचा, पण योग्य रिहॅबिलिटेशन देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: असे पेशंट जेव्हा सर येतात, आता हे यंग एज मधले पेशंट, तर महत्वाचा प्रश्न येतो मग हॉस्पिटलमध्ये किती दिवस ऍडमिट होऊन राहायचं किंवा बेडरिडन कसं राहायचं, तर याबद्दल सांगा ना.
0: तर मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ह्या एक दिवसाच्या स्टेच्या सर्जरीज असतात.
1: अच्छा.
0: काही कॉम्पोनंट दुर्बिणीद्वारा केले जातात, काहींना कधी कधी ओपन सर्जरी लागू शकते. आयदर वेज जखमा छोट्या असतात, दुसऱ्या दिवशी चालतो पेशंट, त्याला ब्रेस दिली जाते, आणि स्पोर्ट्स करायचं असेल तर अराउंड 3-4 मंथ थांबावं लागतं त्यांना.
1: बरं, पण अदरवाइज हॉस्पिटलायझेशन फार नसतं.
0: वन डे स्टे
1: मध्ये पेशंट घरी जाऊ शकतो. ज्या लोकांना असा प्रश्न असेल त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं उत्तर आहे. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्या आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला

0: नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: आधीच्या काही कार्यक्रमातनं क्रिसेंटची सगळी यंग जनरेशनची जी टीम आहे ती आपल्या श्रोत्यांशी बोललेली आहे, तरुण वर्गाशी बोललेली आहे. इन्व्हेस्टमेंट बद्दलचे त्यांचे विचार काय आहेत, इन्व्हेस्टमेंटची आत्ताच्या काळात गरज काय आहे, ती कशा प्रकारे करावी याबद्दल खूप छान छान गोष्टी त्यांनी आपल्या श्रोत्यांना सांगितलेल्या आहेत. यावरती तुमचं काय मत आहे, तुम्ही

0: आपल्या तरुणाईला काय सांगणार?
1: सो बेसिकली कसं आहे मॅडम, या सगळ्या तरुण लोकांशी जेव्हा रेडिओवर गप्पा मारल्या सगळ्या म्हणजे सगळ्या श्रोता वर्गांसाठी आपल्या, गेली 3 वर्ष आपण कार्यक्रम करतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, संवाद साधतोय, वेगवेगळ्या विषयांना आपण छेडलेला आहे. आता त्याचबरोबर आजच्या तरुणाईची स्वप्न, त्यांचे फायनान्शियल गोल्स, त्यांच्या असणाऱ्या गरजा, त्यांची जीवनात होणारी धावपळ, त्यांचं असणारं एज्युकेशन, करिअर, या सगळ्याच अर्थाने तरुणाईने जेव्हा फायनान्स, फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हा विषय येतो तेव्हा कसं फोकस राहिलं पाहिजे, काय गोष्टींनी, काय बारकाव्यांनी त्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे, फक्त सोशल मीडिया किंवा आपल्याकडे असणारं इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग याचा विचार न करता तो एक फोकस अप्रोच विथ योग्य नॉलेज असं आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो. जे काही या कार्यक्रमातून डिस्कस झालं, जिथे फायनान्शियल डेट का असली पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचे गोल कसे असले पाहिजेत, यंग असताना इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, इमर्जन्सी कॉर्पस कसा क्रिएट केला पाहिजे, त्याचबरोबर ओव्हरऑल लाईफचे जे सगळे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, इंडिव्हिज्युअल गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, फॅमिली गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या विषयांबरोबर चर्चा ही हाताळण्यात आली. तुम्हीही त्या पद्धतीचे प्रश्न विचारले आणि माझ्या सगळ्या यंग ब्रिगेडनी त्यांना उत्तमरित्या प्रतिसाद दिला, उत्तरं दिली जी कदाचित श्रोत्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलीत. आता ह्या उत्तरांचा योग्य वापर करून प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोता वर्गाने जो यंग असेल किंवा मिड एज असेल त्याने स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बघितल्या पाहिजेत याचं कुठेतरी एक त्रिसूत्री तयार केली पाहिजे असं मला वाटतं. त्रिसूत्री तयार करताना लाईफ सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि वेल्थ सिक्युरिटी या तीनही अँगलने फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार झाला पाहिजे. जेव्हा लाईफ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा मी किंवा घरातली कमवणारी व्यक्ती ही जेव्हा पैसे कमवत असते आणि ती व्यक्ती जर आज अस्तित्वात नसेल किंवा भविष्यात अस्तित्वात नसेल तर त्याची इन्कमची रिप्लेसमेंट कोण करणार याच्या विचारा अंतर्गत आपल्याला लाईफ सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. जेव्हा हेल्थ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा इन्फ्लेशन, महागाई ही हेल्थच्या बाबतीत खूप वाढत चाललेली आहे, खर्च वाढत चाललेले आहे, अगदी छोटे छोटे आजार सुद्धा खूप मोठा पैसा मोजायला लागतो, तर त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि अर्थातच आपल्या आयुष्यात भविष्यात येणारे जे काही गोल्स असतील किंवा शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा बकेटमध्ये आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो आणि हे गोल मेन्शन करून हे कुठेतरी लिहून आपण काय रिस्क घेऊ शकतो याचा अंदाज बांधत कसं पुढे जायचंय या सर्वांगाने विचार जेव्हा होतो तेव्हा तरुणाईचं खरं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग होतं असं मला वाटतं. आणि ह्या गेल्या 4-5 एपिसोड मधून हेच डिस्कशन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, हा त्याचा आजचा आढावा.
0: अगदी, म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. आणि सर, जसं तुम्ही आता म्हणालात की या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, तरुण वर्गापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, पण तरुणाई म्हणलं की चंचलता ही येणार, चंचलता आल्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी वरखाली होणार, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टमेंटमध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे का?
1: कसं आहे मॅडम की मनुष्य म्हटला तो तरुण असेल, तो मिड एज असेल, तो ओल्ड एज असेल, मानव प्राणीच असा बनलेला आहे की त्याचं आयुष्य चंचलतेनं कायमच व्यापलेलं आहे. मग ती इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ते त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचं ओव्हरऑल लाईफ असेल, पण चंचलता ही माणसाला एका लेव्हलला येऊन संपवते. असा जेव्हा आपण वेळोवेळी अनुभव घेतो तेव्हा जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे आणि आपल्याला योग्य वेल्थ क्रिएट करायची आहे, आपल्या सगळ्या भविष्यातल्या गोल्सला, फायनान्शियल गोल्सला आपल्याला वाट मोकळी करून द्यायची आहे, आपली सगळी स्वप्न सत्यात आणायची आहेत, असं जेव्हा तरुणाईने विचार करायचा आहे तेव्हा योग्य दिशा देणं, तिथे चंचलता न ठेवणं आणि तो इम्पेशन्स न दाखवणं, ओके, पेशन्स ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी

0: इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125-5533.
1: दुसरा महत्वाचा मुद्दा, पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवा म्हणजे काय? जसं मी मगाशी प्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला उत्तर देताना की शॉर्ट, मिड, लॉंग अशा कॅटेगरीमध्ये किंवा अशा जर बकेट आपण वेगवेगळ्या तयार केल्यात की माझ्याकडे जे काही पैसे आहेत, म्हणजे माझ्याकडे आज मी तरुण आहे, नोकरीला लागलोय, रिसेंटलीच माझी नोकरी सुरू झालेली आहे आणि मला 50,000 रुपये महिन्याचा पगार येतोय, अजून माझे भविष्यातलं गोष्टी ठरायच्या आहेत, माझं लग्न व्हायचं आहे, वेगवेगळ्या प्रायोरिटी आहेत, तर मी करताना माझा आधी इमर्जन्सी कॉर्पसचा विचार करावा, मॅक्झिमम पैसे त्याच्यासाठी जमा करावेत. त्याच्यानंतर मग मला समजा 3 वर्षानंतर लग्न होणार असेल आणि लग्नाचा काही हातभार आई बाबांना मला सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करायचं आहे. त्याचबरोबर यंगेस्ट असताना जर मी माझ्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं, अर्लिएस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर अर्लिएस्ट रिटायरमेंट देखील मिळू शकते. सो असं बकेटिंग जर मी करत गेलो तर कदाचित मला भविष्यात मिळणारा निधी हा मुबलक प्रमाणात असेल आणि माझे सगळे फायनान्शियल गोल्स मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकेल, सगळी स्वप्न सत्यात ही उतरलेली असतील. सो चंचलता ठेवू नका, इम्पेशन्स होऊ नका, पेशन्स बाळगा, असंच मी इथे सांगेन.
0: अगदी खरंय. म्हणूनच मला सुद्धा सगळ्या तरुणाईला हेच सांगायचंय की योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली तर आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125-5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार तरुणांनो, साथ घातली ती ऐका आणि योग्य गुंतवणूक करा. धन्यवाद.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र आहे. म्हणजे हजारो वर्ष झाली तरी ती तितकीच प्रभावी ठरतात. रोगाचा समूळ नाश करणं, स्वास्थ्य पुरवणं, ऋतुमानानुसार व्याधी होऊच नये म्हणूनही सोपे सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. याच आयुर्वेदाबद्दलची माहिती गेल्या दोन भागांपासून आपण डॉक्टर सत्यन गुजर यांच्याकडून घेत होतो. या भागात आपल्याला डॉक्टर सत्यन गुजर गुडघेदुखीवर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याविषयीची माहिती देणार आहेत. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार
4: डॉक्टर. आताच मी म्हटलं तसं आपण गुडघेदुखीसाठी आयुर्वेदिक उपचार याविषयीची माहिती या भागात देणार आहोत आपल्या श्रोत्यांना. तर गुडघेदुखीचा त्रास नेमका कोणकोणत्या संधिविकारांमध्ये आपल्याला दिसून येतो आपण काय सांगू शकू?
5: कसं आहे, जनरली गुडघे दुखायला लागले की वय झालं म्हणून किंवा संधिवात झाल्यामुळेच ते दुखतायत असा एक प्रकारचा समज असतो. पण तशी गोष्ट नाहीये. वयाच्या 25-30 मध्ये सुद्धा गुडघेदुखीचा त्रास होत असतो आणि प्रत्येक वेळेला तो संधिवातच असेल अशी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे गुडघेदुखी नक्की कोणत्या कारणांमुळे झालेली आहे ह्याचा आधी प्रथम निदान करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार

0: त्यानुसार उपचार होणे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण गुडघ्याचा विचार करतो, गुडघ्याच्या रचनेचा, अॅनाटॉमीचा विचार आधी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. गुडघा हा जो सांधा तयार होतो तो म्हणजे मांडीचा, म्हणजे फिमर हे जे हाड आहे त्याचा खालचा भाग, नडगीचा जो भाग आहे हाड आहे त्याचा वरचा भाग, टिबिया आणि फिब्युला हे जे छोटं हाड आहे त्याचा वरचा भाग, हे तीन हाड या ठिकाणी एकत्रित येत असतात. ही हाड एकमेकांवर घासली जाऊ नयेत, मध्ये एक कार्टिलेज असतं, गादीसारखी रचना असते की जेणेकरून गुडघ्यांची हालचाल तुमची व्यवस्थित होऊ शकेल. गुडघ्यांची हालचाल होत असताना ती कडेच्या कुरच्यांमुळे होत असते. कडेचे जे लिगामेंट्स असतात या लिगामेंट्स जर व्यवस्थित मुवमेंट झाली तरच तुमच्या गुडघ्याची सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत असते. त्याचप्रमाणे गुडघ्याच्या कडेने एक आवरण असतं, त्या आवरणामध्ये सायनोवियल फ्लुइड असतं ज्याला आपण बोली भाषेत वंगण म्हणत असतो. त्याच्यामुळे कितीही तुमची हालचाल झाली तरी ते वंगण तिथे असल्यामुळे ते फ्रिक्शन होत नाही, एकमेकांवर हाडं घासली जात नाहीत आणि हालचाल व्यवस्थित होत असते. या आवरणाच्या वरच्या बाजूला मांसल भाग असतो, म्हणजे मांस पेशी असतात, त्याच्यावर आवरण असतं. मांस पेशी हाडांना जिथे चिकटल्या गेलेल्या आहेत त्याला टेंडॉन असं म्हणलं जातं, म्हणजे दोरीसारखा हा भाग असतो. ह्या टेंडॉन्स मुवमेंट्स होण्यासाठी वरच्या स्नायूंच्या हे टेंडॉन्स खूप महत्वाचे असतात. त्याचप्रमाणे आतल्या बाजूला बरसे असतात, म्हणजे ज्याला तैलक ग्रंथी असं म्हणलं जातं. म्हणजे इतकं रचना कशी असते तयार होताना शरीर की गुडघ्यांची हालचाल सारखी होते, वाताशी संबंधित इथे मुवमेंट जास्त आहेत, त्याच्यामुळे जवळजवळ प्रत्येक गुडघ्याच्या भोवती 13 ते 14 बरसे असतात, म्हणजे तैलग्रंथे असतात, की जेणेकरून तुमच्या गुडघ्यांची सतत हालचाल झाल्यामुळे तिथे वंगण कमी पडू नये, तैल हा भाग जास्त राहावा आणि तुमच्या मुवमेंट्स व्यवस्थित व्हाव्यात. त्यामुळे ज्यावेळेला आपण गुडघेदुखीचा विचार करतो त्यावेळेला फक्त हाडांची झीज होते म्हणजे गुडघेदुखी अशी गोष्ट नाहीये. बऱ्याच जणांना टेंडोनायटिसचा त्रास असतो, काहींचा वरच्या बाजूला मसल पुल असतो तिथे सूज असते म्हणून गुडघे दुखत असतात,
1: लिगामेंट टेअर होतं काहींचं,
0: अगदी बरोबर, लिगामेंट इंजुरी होते, लिगामेंट टेअर होतो ऍक्सिडेंट नंतर, चुकीच्या पद्धतीने मुवमेंट्स केल्यानंतर त्याच्यामुळे त्रास होतो. काहींना बर्सायटिस असतो, म्हणजे त्या तैलग्रंथींना सूज आलेली असते आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. टीबी असतो काही काहींना, त्याच्यामुळे त्रास होत असतो. हे रचनात्मक झालेले बदल आणि त्याच्यामुळे दिसणारे गुडघेदुखी. काही इतर आजारांमुळे सुद्धा गुडघेदुखी होत असते, म्हणजे जुनाट ज्वर आहे, म्हणजे जुनाट ताप आहे, त्याच्यामुळे गुडघेदुखी दिसत असते. काहींना पचनाशी संबंधित आजार असतो, वाद शरीरात साठून राहण्याची टेंडन्सी असते, उदावरता सारखे आजार, त्याच्यामध्ये गुडघेदुखी लक्षण असतं. पांडू सारखा आजार असेल त्याच्यामध्ये गुडघेदुखी लक्षण असतं. सो गुडघे कोणत्या कारणामुळे दुखत आहेत याचं आधी प्रॉपर निदान करून उपचार होणं गरजेचं आहे.
1: बरोबर. तर या सगळ्याला जर काही आजार झाला असेल तर त्याला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का?
0: हो, प्रश्नच नाही. तुमचं निदान होणं गरजेचं आहे की रचनात्मक विकृती नाही ना. गुडघे ह्या अवयवामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे आधी पहिलं बघणं गरजेचं आहे, का इतर आजारांचा उपद्रव म्हणून गुडघे दुखते. ह्याचं निदान झाल्यानंतर मग त्या आजारासाठी उपचार केले तर तुमचे गुडघेदुखी आपोआप कमी होऊन जाते. रचनात्मक बदल मग कोणत्या पद्धतीने आहेत? हाडांची तुमच्या झीज झालेली आहे, कुरच्यांशी संबंधित प्रॉब्लेम आहे, टेंडॉनचा आहे, मांस पेशींचा आहे, या सगळ्यांचा विचार करून त्या पद्धतीने उपचार केले जातात. वात आणि अस्थि यांचा आश्रयाश्रय संबंध असतो, म्हणजे वात वाढला की आधी तो हाडांच्या ठिकाणी वाढणार, मग त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर होणार, मनक्यांवर होणार. वात वाढले की मनक्यांची झीज होणार, गुडघ्यांची झीज होणार. वात वाढला की कफ कमी होणार, मग तिथलं वंगण कमी व्हायला लागणार, मग मधली गादी झिजायला सुरुवात होणार आणि ती गादी झिजायला लागली की बोनी स्पर्स वाढतात, हाडांची वाढ होते आणि हाड एकमेकांना घासायला लागतात आणि त्रास व्हायला लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना शरीरातलं वाताचं प्रमाण कमी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा आहे, जानुधारा नावाचं पंचकर्म असतं, जानू बस्ती नावाचं पंचकर्म आहे, याचे रिझल्ट खूप चांगले होतात. षष्टिक पिंडस्वेद आहे, भाताने एक प्रकारचा शेक दिला जातो. तुमचा आजार कोणत्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने शोधन करून आधी तिथला वात कमी होणं, तिथले दोष बाहेर काढणं ही गोष्ट महत्वाची आहे. शमन चिकित्सा याच्यात महत्वाची आहे, वाद शरीरातला कमी होण्याच्या दृष्टीने. आणि नंतर तिसरी बृहन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा, कुरच्यांचं बल पुन्हा देणं, हाडांची झालेली झीज भरून आणणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या पद्धतीने ज्या वेळेला आपण उपचार करत जातो तर गुडघेदुखी पूर्णतः बंद होऊ शकते.
1: बरोबर. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045, 8390902045. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता आपण गुडघेदुखीबद्दल बोलतोय. गुडघेदुखीमध्ये ऑपरेशन असं आपण लोकांचा नेहमी समज आहे, पण हे ऑपरेशन, शस्त्रक्रिया आयुर्वेदाच्या उपचाराने आपण टाळू शकतो का?
0: अगदी. जेवढी कसं आहे, कशानेच फरक पडत नाही आहे. त्रास तर खूप होतोय, झीज खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. चार पावलं टाकलं तरी सर गुडघे दुखत आहेत, चालूच शकत नाही अशी ज्यावेळेला कंडिशन होते त्यावेळेला स्वाभाविक

0: कोणतीही व्यक्ती किंवा तो रुग्ण म्हणतो नाही आता त्रास मला असह्य झालाय, मी कुठेच चालू फिरू शकत नाही, उठू शकत नाही, त्यामुळे मी सध्या गुडघे बदलून घेतो. पण गुडघे बदलले ऑपरेशन केलं म्हणजे आजार बरा झाला अशी गोष्ट नाहीये. ऑस्टिओआर्थरायटिस असेल जिथं झीज आहे गुडघ्यांची, मधली गादीच झिजली गेली आहे, तिथं तरी तुम्ही गुडघे बदलू शकता, हा तुमच्याकडे पर्याय आहे. पण इतर आजारांमुळे जर गुडघे दुखी असेल, म्हणजे आमवात आहे, वातरक्त आहे, इतर आजार आहेत, त्याच्यामुळे गुडघ्यांबरोबर इतर सांध्यांवर पण तुमचा परिणाम झालेला आहे. ऑटोइम्युन डिसीजेस वेगवेगळे आहेत, वातरक्तासारखे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये गुडघ्यांवर परिणाम होतो, तिथे गुडघे बदलून काहीच फरक पडत नाही. आणि गुडघे बदलल्यानंतर सुद्धा लिमिटेशन फार येतात. गुडघे बदलले तुम्ही तरी कडेच्या कुडच्यांची झीज असेल, माउस पेशंटची झीज असेल, टेंडॉनचा प्रॉब्लेम असेल, तरी तुम्ही तो सांधा बदलून उपयोग काहीच होत नाही. बऱ्याच पेशंटमध्ये गुडघे बदलले तरी त्रास होत राहतो. त्याच्यामुळे ऑपरेशनकडे वळण्याच्या अगोदर तुम्ही जर आयुर्वेदिक पंचकर्म उपचार करून घेतले, शोधन शमन चिकित्सा करून घेतली, रसायन चिकित्सा झाली, तर अगदी पहिल्यासारखा तुमचा गुडघा झालाय असं होणार नाही. पण आजार वाढत न जाता तुम्ही 50-60% जरी मागे आला, तुमची झीज तेवढी गुडघ्यांची भरून आली, तर तुमचं चालणं उठणं बसणं या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात आणि तुमच्या वेदना सुद्धा कमी होऊ शकतात. तर हे नक्कीच तुम्ही औषधांनी आयुर्वेदिक उपचारांनी करू शकता आणि शस्त्रक्रिया टाळू शकता.
1: पण मग ही गुडघेदुखी पूर्ण बरी होण्यासाठी नेमके कशा पद्धतीने आयुर्वेदिक उपचार केले जातात? आता तुम्ही सांगितलं
0: अगदी बरोबर. आपण ह्याचा विचार करत असताना एकतर निदान, कोणत्याही आजारासाठी निदान महत्वाचं आहे. इतर व्याधींचा उपद्रव म्हणून गुडघेदुखी आहे आणि आपण तात्पुरते तिथं तेल लावतोय, शेकतोय, नुसती वेदनाशामक औषधं घेतोय, काहीच उपयोग होत नाही. निदान होणं गरजेचं आहे, त्याच्यामागचा कारणांचा विचारून मग त्यानुसार शोधन पंचकर्म ही खूप महत्वाची आहे. सांध्यांची मनक्यांची संबंधी जे जे आजार आहेत त्याच्यात पंचकर्म ह्याचे इतके ड्रॅमॅटिक रिझल्ट मिळतात, म्हणजे बऱ्याच वेळेला रुग्ण चौघांच्या सपोर्टने येतो, दोघांच्या सपोर्टने रुग्णालयात चालत येतो इतकी परिस्थिती असते. पण 10-15 दिवसांचं पंचकर्म झाल्यानंतर तर तो स्वतः रुग्णालयातून चालत बाहेर पडतो. अशी परिस्थिती पंचकर्माने होऊ शकते किंवा असे रिझल्ट चांगले आपल्याला दिसू शकतात. फक्त आयुर्वेदाने एवढे चांगले रिझल्ट मिळू शकतात किंवा पंचकर्म चिकित्सेचा इतका चांगला उपयोग असतो हेच बऱ्याच जणांना माहितच नसतं. अशी पण गोष्ट
1: विश्वास ठेवून त्याच्याकडे येऊन बघायला पाहिजे, एकदम डायरेक्ट ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेवर जाता कामा नाहीये. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. पुढच्या भागात आपण इतर आजारांमुळे होणारी सांधेदुखी आणि आयुर्वेदिक उपचार या विषयांवरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतर प्रायोजित कार्यक्रम पुन्हा 10:40 दरम्यान आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया थापाड या चित्रपटातलं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रभाकर नायक यांचं गीत, स्वर आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं थापाड या चित्रपटातलं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रभाकर नायक यांचं गीत. स्वर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका फोन इन कार्यक्रमाविषयी.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.
0: मैत्रिणींनो अवश्य फोन करा. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ना धो महानोर यांचं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात चित्रपट जैत्रे जैत.

0: श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. मराठी चित्रपट संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल 10:50 हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:40 आणि 7 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शर्विल होमिओपॅथी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सोरायसिस या विकाराबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
2: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की सोरायसिस म्हणजे काय, आपण काय माहिती द्याल याबद्दल?
1: खरं तर आजकाल सोरायसिस हा खरोखर खूप कॉमन असा आजार झालेला आहे, पण सोरायसिस बद्दल जर सांगायचं झालं तर खूप जटिल, कष्टदायक आणि खूप त्रासदायक असा हा त्वचेचा आजार आहे. ज्याप्रमाणे पांढरे डाग, लायकन प्लॅनेस, लायकेनिफाइड एक्झिमा किंवा कोड येणं हे जसे कष्टदायक आजार आहेत, त्याचप्रमाणे सोरायसिस हा एक प्रकारचा खूप त्रासदायक आणि उपचारासाठी कठीण असा एक आजार होऊन बसला आहे. परंतु या आजाराची जर आपण काही लक्षणं पाहिलीत किंवा या आजारामध्ये नेमकं काय होतं हे जर आपण अभ्यासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या आजारामध्ये आपल्या डोक्यावरील त्वचा याच्यावर खाज येते. सुरुवातीला आपण त्याला कोंडा असे समजू शकतो. बऱ्याच अंशी लोक कोंड्यावर भरपूर उपचार करतात, परंतु हा कोंडा काही केला जात नाही किंवा नाहीसा होत नाही, परंतु कालांतराने तिथे गट्टे येतात किंवा काही प्रकारची खाज यायला लागते आणि त्या खाजेतून चिरा पडणं किंवा पापुद्रे निघणं, भुसा निघणं असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे सोरायसिस या आजारामध्ये गुडघे आहेत, कोपर आहे, कंबर आहे, पाठ आहे, विशेषतः कानामागच्या जी काही छोटी फट आहे यामध्ये काही चट्टे आपल्याला दिसून येतात. हे चट्टे थोडेसे लालसर

0: असतात त्यांना प्रचंड खाज असते. खाज आल्यामुळे कालांतराने ही त्वचा जाड होते. त्यानंतर त्याच्यावर एक सफेद पापुद्रा किंवा सफेद चंदेरी रंगाचे खवले यायला सुरुवात होतात आणि नंतर आपल्याला असे दिसते की हे खाजवल्यानंतर हे खवले किंवा ही त्वचा भुस्याप्रमाणे आपल्याला पडते. त्वचेच्या बाह्य पेशींचा फारच जलद गतीनं विभाजन झाल्यामुळे ती त्वचा जाड पडते आणि पातळ अशा पापुद्रांमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच काय की त्वचेचा हा एक प्रकारचा आजार असून तो खूप क्रॉनिक किंवा दीर्घकालीन असा एक आजार आहे आणि आज जो पूर्वी खूप रेअर होता किंवा खूप तुरळक लोकांना तो दिसून यायचा आज तो आपल्याला बहुतांशी लोकांमध्ये दिसून येतो.
1: सोरायसिस हा त्वचेचा एक विकार आहे आणि तो दीर्घकालीन असा विकार आहे आणि पूर्वी अतिशय कमी प्रमाणात असलेला हा विकार आता मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, सोरायसिसची कारण आपल्याला काय सांगता येतील?
0: सोरायसिस या आजाराचा जर आपण अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की अनुवंशिकता हा एक यामध्ये असा घटक आहे की ज्यामुळे सोरायसिस होऊ शकतो, परंतु त्याचंही काही टक्केवारी आहे, त्याचंही काही प्रमाण आहे. सोरायसिसच्या 30% रुग्णांमध्ये अनुवंशिकता हे कारण आपल्याला आढळून आलेलं आहे. आई आणि वडील जर दोघांनाही सोरायसिसचा आजार पूर्वी कधी झाला असेल किंवा असेल तर पुढच्या संततीला किंवा नेक्स्ट जनरेशनला 33% हा आजार होण्याचे चान्सेस आहेत. परंतु जर आपण पाहिलं की नेमकं आता या आजाराचं कारण असं स्पष्ट नाही आहे, परंतु काही पॅथॉलॉजिकल फाइंडिंग्समध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की शरीरातल्या काही पांढऱ्या पेशी आहेत त्यामध्ये टी लिम्फोसाइटमध्ये काही विशिष्ट बदल होतात आणि त्याचे परिणाम स्वरूप त्वचेचे जे काही लेयर्स असतात, जे अस्तर असतात, यामध्ये ह्या आजाराचा संसर्ग आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा जो वेळ लागतो त्यापेक्षा खूप कमी वेळ लागतो आणि कालांतराने एक पापुद्रा दुसरा पापुद्रा किंवा ती त्वचा कालांतराने जाडसर झालेली आपल्याला दिसते. सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर हा संसर्गजन्य आजार नाही, परंतु तुरळक वाटणारा हा आजार आता इतक्या जास्त प्रमाणात आपल्याला का दिसून येतोय? त्याची कारणं अशी आहेत की आपली जीवनशैली, रोजचे जे ताणतणाव आहेत, यामधून उद्भवणारे सुद्धा काही गोष्टी आहेत, आपल्या वागण्या बोलण्याच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, यामुळे देखील या आजाराचं प्रमाण वाढतंय हे आपल्याला दिसून येतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की आपल्याला आजार होतो, परंतु रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? की फक्त शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजार होतात असं आहे का? जशी शरीराला रोगप्रतिकारक शक्ती असते तशीच मनाची संवेदनशीलता असते. जर आपण प्रमाणापेक्षा खूप जास्त संवेदनशील झालो, प्रमाणापेक्षा खूप जास्त ताण सहन करत असो, प्रमाणापेक्षा खूप जास्त स्ट्रेस सहन करत असो आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनशैलीला जर आपण मुबलक असे काही गोष्टी पुरवू शकलो नाही, योग्य आराम आपण आपल्या शरीराला देऊ शकलो नाही, योग्य आहार आपण घेऊ शकलो नाही, तरी देखील या आजाराचं प्रमाण वाढतंय किंवा हा आजार होण्याचे खूप चान्सेस आत्ता आहेत हे आपण समजू शकतो.
1: अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, त्याचबरोबर ताणतणाव ही सोरायसिस होण्याची काही महत्वाची कारणं आहेत असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, सोरायसिस हा विकार झालाय हे कसं ओळखावं आणि सोरायसिसचे काही प्रकार आहेत का?
0: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे डोक्यातला शुल्लक वाटणारा कोंडा हा देखील नंतर एक प्रकारच्या सोरायसिसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो किंवा तो पुढे जाऊन त्या पद्धतीचा सोरायसिस आहे हे आपल्याला दिसून येऊ शकतं. बऱ्याच अंशी त्वचेवर येणारे लालसर चट्टे असेल, पुरळ असेल, आपण त्याच्यावर वारंवार बाह्य मलमांचा वापर करतो. काही अंशी बाह्य मलमांचा वापर केल्यानंतर ते चट्टे किंवा ते डाग निघूनही जातात, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की कालांतराने हे चट्टे किंवा ही त्वचेचा विकार हा पुन्हा उद्भवतो आहे किंवा एक प्रकारचा आजार जाऊन दुसरा प्रकारचा विकार तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आता सोरायसिसचे जे काही प्रकार आहे याबद्दल जर बोलायचं झालं

0: तर याच्यामध्ये एकूण 8 असे प्रकार येतात. तर याच्यातला जो सगळ्यात डेंजरस प्रकार आहे तो म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस. म्हणजेच आपण जर सोरायसिसला वेळेत आटोक्यात आणू शकलो नाहीत किंवा जर आपण त्याला बरं करू शकलो नाहीत तर कालांतराने सोरायसिसच्या रुग्णांना संधिवाताचा सुद्धा आजार होतो आणि ह्या दोघांचाही संयोग म्हणून किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून सोरायटिक आर्थरायटिस हा आजार आपल्याला जडलेला दिसून येतो. बऱ्याच अंशी हातापायांचे जे छोटे छोटे सांधे आहेत ह्या सांध्यांना सूज येते. ह्या सांध्यांना सूज आल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की ह्या सांध्यांमध्ये ज्या वेदना असतात ह्या प्रचंड असतात, ठसठसणाऱ्या असतात. अक्षरशः रोजचं जे काही जीवन आहे किंवा डेली ॲक्टिव्हिटीज असतात ह्यासुद्धा रुग्णाला करणं खूप कठीण होऊन जातं. त्यानंतर आपण जर दुसरा जर प्रकार पाहिला तर प्लाक सोरायसिस. ह्या प्लाक सोरायसिस या प्रकारामध्ये काय होतं तर संपूर्ण शरीरावर खूप मोठमोठ्या पद्धतीचे चट्टे आपल्याला दिसून येतात. त्वचा खूप जाडसर होते, हीच त्वचा कोरडीही होते. कालांतराने कोरडी झाल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड खाज सुटते. खाज आल्यानंतर त्यामध्ये भरपूर असा पांढरा कोरडा कोंडा निघालेला आपल्याला दिसून येतात. बऱ्याच अंशी हा जो काही प्लाक सोरायसिस आहे हा हाताचे कोपरे आणि गुडघ्याचे ढोपर यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आढळून येतो किंवा मोठ्या सांध्यांच्या अवतीभोवती देखील प्लाक सोरायसिस नावाचा आजार आपल्याला दिसून येतो. नंतर प्रकार आहे गटेट सोरायसिस. गटेट सोरियासिसमध्ये काय होतात की सगळ्या शरीरावर छोट्या छोट्या थेंबांप्रमाणे असे ठिपके आपल्याला दिसून येतात आणि त्यांना खूप खाज सुटते. सेम यामध्येही खूप कोंडा होतो. कोंडा हा कमी प्रमाणात असतो पण खाज प्रचंड असते. रोगाची सुरुवात पाठ आणि छाती इथून होऊ शकते.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सोरायसिस या विकाराबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
2: नमस्कार.
3: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
5: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
6: श्रोते हो, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शर्विल होमिओपॅथी. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:50 आणि 35 सेकंद झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया ती मी नव्हे चित्रपटातलं रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार सूरज.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं ती मी नव्हे चित्रपटातलं रमेश आणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार होते सूरज. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
6: गुड़घे दुखी साठी डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
7: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11:00 वाजता

0: सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706 जरूर फोन करा. सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता विषय आहे मी आणि पाऊस.
1: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:58 आणि 12 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्य शासनानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आहे. या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती बँकेच्या शाखेत द्यावी असं आवाहन सहकार विभागानं केलं आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच जुलैच्या 2 आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचं सहकार विभागाचं नियोजन आहे. या महत्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील 56,00,000 शेतकऱ्यांना 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वास संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेत त्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब असल्याचं सांगत साहित्यिकांनी समाजातील घडामोडींचं संवेदनशीलपणे निरीक्षण करून समाजाभिमुख लेखन करावं असं आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केलं. समरसता परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेनं नुकत्याच आयोजित केलेल्या साहित्यिक संवाद या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मुंबईसह कोकणात कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि परिसरात एपीएमसीसह ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात काल सर्वाधिक 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, मात्र अद्यापही राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:21 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
3: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: चंदूकाका सराफ मधुमालती या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातलं गीत सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. गीत आहे मजरू सुलतानपुरी यांचं, संगीतबद्ध केलं जतीन ललित यांनी. यारा दिलदारा चित्रपटासाठी स्वर आहे उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचा.

श्रोतेहो, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटातलं गीत सुरुवातीला आपण ऐकलं. गीतकार होते मजरू सुलतानपुरी, संगीतकार होते जतीन ललित. यारा दिलदारा चित्रपटासाठी स्वर होते उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचे. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: मोफे खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: हर घर

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807 97.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
6: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
5: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
6: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
7: The future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
8: Choose BTech in Computer Science, Electronics and Communication Engineering, AI-driven curriculum, multidisciplinary minors, Industry Connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
10: भारत का गम एक्सपर्ट.
9: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
11: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के

0: पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा आज जन्मदिवस। त्यानिमित्त चंदूकाका सराफ मधुमालती कार्यक्रमात आता ऐकूया या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली काही गीतं। हे गीत आहे कमर जलालाबादी यांचं, संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी, स्वर आहे मुकेश यांचा आणि चित्रपट छलिया।

0: ऐकूया आमच्या एका फोन इन कार्यक्रमाविषयी.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन

0: करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.
1: मैत्रिणींनो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण चालू आहे, फोन करा.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला, मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग। आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात। 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात। यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे। फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: एपील्स, नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपील्स.
6: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपील्स, होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपील्स.
7: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
8: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining Industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: श्रोते हो, कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली काही गीतं. कार्यक्रमात आता ऐकूया जब जब फूल खिले या चित्रपटातली आनंद बक्षी यांची गीतरचना मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. कार्यक्रम सुरू आहे चंदूकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
3: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली इंदिवर यांची सरस्वती चंद्र चित्रपटातली गीतरचना मुकेश यांच्या स्वरात।

0: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
1: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: श्रोते हो, चंदूकाका सराफ मधुमालती कार्यक्रमात आता ऐकूया गीत या चित्रपटातली प्रेम धवन यांची रचना, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संगीतकार कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो, चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली काही गीतं. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
2: संपर्क 9689911240
1: 9689911240।
3: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया आमने सामने चित्रपटातली आनंद बक्षी यांची रचना, मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे.
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
6: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, and

0: automation and user experience design. Visit despu.edu.in today.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आता ऐकूया धर्मात्मा चित्रपटातली इंदिवर यांची गीतरचना मुकेश आणि कांचन यांच्या स्वरात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: The future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BTech in Computer Science, Electronics and Communication Engineering, AI-driven curriculum, multidisciplinary minors, Industry Connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
7: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: कार्यक्रमात शेवटी ऐकूया MG हसमत यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे कल्याणजी यांनी। कोरा कागद चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचा आनंद घेतला.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 11:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यातील विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं विधान परिषद सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञ J.M. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर

0: देणगी अपहार प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली. विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यानिमित्त नागपूरसह ठिकठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. तीव्र उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्री क्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल विधानभवनात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिकांच्या हिताचं संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उद्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात सन 2023 आणि 2024 वर्षातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. कृषी, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि कृषी विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 189 शेतकरी संस्था आणि कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: आपण जाणून घेतल्यात काही ठळक बातम्या. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 12:02 आणि 16 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम फोन इन आपली आवड, सादरकर्त्या गौरी लागू।

0: श्रोते हो नमस्कार. फोन इन आपली आवड या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: फोन इन आपली आवड अनिल नाईकजी बोला. पहिला फोन तुमचा आहे.

0: स्वागत आहे
1: हा
0: तुमचं.
1: काय बाजा. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या महिलांना येणाऱ्या वाड्याची पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. पूर्ण देशपांडे गाणं लावा
0: हो जरूर.
1: बाईच्या पावसानं लावली खेम खेम,
0: ऐकूया
1: पावसाची प्रतीक्षा करतो आपण सगळे जण.
0: खरंय मुंबई ते हीच अवस्था आहे.
1: थोडा 2 दिवस पडला पण आता पण ऊन आलंय.
0: हो
1: आणि हे गाणं माझ्याबरोबर बाहुबली फुटफुटे यांना पण ऐकायचंय, मला आमदार श्रीवाणी यांना पण ऐकायचंय. मी स्वतः अनिल नाईक आणि माझ्यावर तुम्ही गौरव

0: आणि हे गाणं माझ्याबरोबर बाहुबली फुलफुले यांना पण ऐकायचंय, रामदास नेवाणी यांना पण ऐकायचंय, मी स्वतः अनिल नाईक आणि माझ्यावर तुम्ही गौरशाही,
1: ऐकूया
0: या गाण्याचा आपण लाभ घेऊया,
1: ऐकूया.

0: हॅलो.
1: हा नमस्कार, फोन इन आपली आवड.
0: हो, गौरीताई बोलताय
1: हो
0: ना? मी नीलांबरी देशमुख बोलते.
1: हा
0: मला प्रसाद सावकारांचं जय गंगे भागीरथी हे गाणं ऐकायचंय.
1: हो जरूर ऐकूया. प्रसाद सावकार यांचं अलीकडेच निधन झालं.
0: हो तेच मी प्रसादजींनाही परवा म्हटलं की संगीत क्षेत्र पोरक व्हायला लागलंय. म्हणजे
1: खरंय, एका पाठोपाठ एक अशा
0: दिग्गज लोक जात आहेत. म्हणजे
1: अगदी
0: हे बघा, गाणं चालूच राहील, त्यांची गाणी आहेतच आपल्याजवळ. पण कसं असतं की ती व्यक्ती म्हणजे अजूनही ते आणि कार्यरत असणाऱ्या अशा व्यक्ती गेल्या की त्याचे थोडं आपल्या मनाला क्लेश होतात. म्हणजे
1: खरंय. आणि एकेकाळी प्रसाद सावकारांनी मराठी नाट्य संगीत किंवा मराठी संगीत रंगभूमीला बहर आणला होता, आणि एक परंपरा जपण्यामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग होता. त्यांना विनम्र श्रद्धांजली या गाण्यातनं आपण अर्पण करूया.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: हॅलो, पुणे आपली आवड.
0: हो बरोबर, बोला.
1: गीता रामबोरसे, करजगाव तालुका, भोकरदन जिल्हा, जालना. कसे आहात आपण?
0: मी छान आहे.
1: आम्ही पण छान आहे, सुरक्षित आनंदात आहे. आता आम्ही शेतकरी मोठ्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आमच्याकडे अजून पेरण्याची सुरुवात नाही झालेली आहे.
0: पाऊस सगळीकडेच पावसाची प्रतीक्षा आहे.
1: हा, तसंच आमच्याकडे बी सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये वातावरण आहे. आता दमदार पावसाची प्रतीक्षेत आहे. शेतकरी मागच्या वर 2 वर्ष चांगला पाऊस झाला आणि शेतकरी चांगला सुखावेल होतो. यावर्षी पावसाची फार कमतरता वाचू लागली.
0: अच्छा, आणि पाऊस झाल्याशिवाय पेरण्या होत नाहीत?
1: पेरण्या होत शकत नाही ना. ताई, पाऊस चांगला दमदार असला तरच पेरण्या होतात ना.
0: खरंय.
1: हो,
0: आज गाणं कुठलं ऐकायचं आहे?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये मला पळरे पाळ्या पळरे पाळ्या कर पाणी पाणी हे गाणं ऐकवा मॅडम ताई.
0: बरं.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नमस्ते मॅडम.
0: नमस्ते.
1: मी पुरुषोत्तम झाडे पंचायत समिती चिखली बुलढाण्यावरून बोलतो.
0: हा,
1: आता आमच्याकडचे शाळा अजून चालू व्हायचे आहे.
0: बर,
1: तर तुमच्या आपल्या म्हणजे आळंदी पुणे किंवा मराठवाडा इतर भागातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत.
0: हो,
1: आणि आमच्या पण शाळा आता 30 तारखेपासून सुरू होती.
0: अच्छा, तुमच्याकडे उशिरा सुरू होणार आहेत.
1: हा, उन्हामुळे.
0: अच्छा, बर.
1: आता पाऊस पण आता सुरू झालेला आहे.
0: हो, झाला का तुमच्याकडे पाऊस सुरू?
1: हो, झाला. 3 दिवस झाले पाऊस. आता आज बंद आहे.
0: बर,
1: सोमवार ते बुधवार पाऊस.

0: कालपासून बंद आहे. चांगला पाऊस झाला, पुण्याकडे वगैरे झाला का मॅडम पाऊस?
1: नाही, आम्ही पण वाटच पाहतोय. एकदा थोडासा येऊन गेला पण विशेष पाऊस नाहीये.
0: असं म्हणत की यावर्षी पाऊस थोडा कमीच आहे, त्यामुळे थोड सगळ्यांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं.
1: पाणी जपून वापरलं पाहिजे जे आहे ते, आणि ही सवय कायमचीच आपल्याजवळ राहिली तर बरं होईल ना. म्हणजे पाऊस पडला की आपण सवय विसरून जातो, पाणी भरपूर मिळालं की ही सवय विसरून जातो आपण. तुम्ही शाळेचा उल्लेख केला, शाळा सुरू होणार 30 तारखेला वगैरे. तुम्ही काय शिक्षक वगैरे आहात का?
0: मी शिक्षकच आहे मॅडम.
1: अच्छा.
0: मी अपंग मुलांसाठी दृष्टीहीन आहे.
1: बर.
0: आणि सर्व शिक्षा अभियान मार्फत पंचायत समितीची काम करतो.
1: अच्छा, बर.
0: आणि माझ्याकडे केंद्र दिलेले आहेत, पावणा आणि पेठ.
1: बर.
0: त्या केंद्रातील जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना काही सुविधा मिळून देणे, त्यांच्या काही अडीअडचणी असेल त्या सोडवणे, आणि त्यांच्या बाबतीत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, जे काही शिक्षणातल्या अडचणी आहेत त्या दूर करणे, इत्यादी असतील. आणि सर्वेक्षण वगैरे हे सर्व काम आम्ही करतो.
1: बर. पण त्या भागातली दिव्यांग मुलं जी आहेत ती त्या शाळेमध्ये येतात अर्थातच.
0: सामान्य शाळेमध्येच येतात,
1: सामान्य शाळेतच येतात आणि सामान्य मुलांबरोबरच शिकतात. अच्छा. किती प्रमाण आहे, किती मुलं आहेत? किती?
0: त्याचं नाव आहे अभ्यास समाजाची शिक्षण.
1: अच्छा. किती मुलं आहेत अशी?
0: माझ्याकडे जवळपास सर्टिफिकेट आणि UDID कार्ड वाले जवळपास 35 मुलं आहेत.
1: अच्छा.
0: थोडंफार ज्या थोडंफार जे आहे ते मग त्यांच्याकडे सर्टिफिकेट करीत आहे अशी जवळजवळ 100 मुलं आहेत.
1: अरे बापरे, बरीच संख्या आहे.
0: 35 मुलं आहे ती.
1: मोठी संख्या.
0: 35 ते आकडा भरपूर झाला.
1: हो. पण
0: दोन केंद्राच्या मानाने
1: मुख्यत्वे हे जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना जन्मतः या अडचणी आहेत का काही पुढे हेळसांड झाली किंवा योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून काही अपंगत्व आलेलं आहे?
0: हो, काही काहींचं जन्मत आहे, काहींचा म्हणजे आजार पूर्ण झालेले आहे, काहींचे ऍक्सिडेंटमुळे झालेले आहे. अनेक प्रकार आहे ठिकाणी.
1: अच्छा. पण अशा मुलांचा
0: तालुक्यामध्ये जवळपास 200 अधिक मुलं आहे.
1: बर. पण पुढे शिक्षणातलं भवितव्य त्यांचं किंवा तुमच्याकडे ती कितवी पर्यंत असतात मुलं?
0: आमच्याकडे 12वी पर्यंत.
1: अच्छा. बर. आणि 12वी
0: म्हणजे बालवाडी पासून 12वी.
1: अच्छा. बर. तुमच्याशी बोलून वेगळी माहिती समजली. आज गाणं कुठलं ऐकूया? कारण आपला हा गाण्यांचा कार्यक्रम आहे.
0: हा, गाण्यांचा कार्यक्रम आहे. आपल्याला म्हणूनच मी सर्वांना शक्ती दे, सर्वांना बुद्धी दे, प्रगतीचे पंख दे,
1: आणि तुमच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य लाभो अशी मी प्रार्थना मीही करते. धन्यवाद फोन केल्याबद्दल.
0: थँक्यू मॅडम.

0: हॅलो,
1: नमस्कार. फोन इन आपली आवड.
0: हां, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
0: रानअनळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना येथून विष्णू सरोदे बोलतो मॅडम.
1: हां बोला.
0: आपण कोण बोलता?
1: गौरी लागू.
0: हा, माझा पहिल्यांदा संवाद होतो तुमच्यासोबत. बरं का?
1: हो, स्वागत आहे कार्यक्रमात. तुम्ही दरवेळेला फोन करता का?
0: हो हो हो.
1: अच्छा, नेहमीचे श्रोते आहात आमचे.
0: हा, नेहमी श्रोता मी.
1: बर बर बर.
0: हा,
1: आज काय ऐकायचंय?
0: तर आज मला गीत ऐकायचं होतं. धरणी आईची माया कशी जाईल वाया, लय दिवसानं लय नवसानं लागल्या बाळगाया. हा, हे गीत ऐकायचंय बा मला.
1: जरूर ऐकूया. आणि तुमच्या इथे आभाळ गायला लागलाय का खरोखर?
0: हो ना, पाऊस झाला ना आमच्याकडे, दमदार पाऊस झाला आमच्याकडे.
1: होय काय? बर,
0: चांगला पाऊस, चांगला पाऊस झालेला आहे. आणि त्या अनुषंगानेच मी तुम्हाला गीत सांगितलेलं आहे आज.
1: बर.
0: हा, तर या गीतासाठी माझे काही मित्र होते पण नळणीहून बाळू हिवाळे, राजदीप सरोदे, गंगापुरी इथून धनंजय वाघ, किल्ली धारूळ बिल इथून सय्यद जलालबाई, संभाजीनगर इथून राजेंद्र मिसाळ, करतगाव इथून गीताराम बोरसे, आरतखेडा इथून आरिफ सय्यद.
1: बर, या सगळ्यांना ऐकायचंय फटाकडी या चित्रपटातलं हे गीत. आणि तुमच्याकडे पाऊस पडलाय छान हे ऐकून पण बरं वाटतंय, कारण महाराष्ट्रातली बरीचशी, म्हणजे आता जे पहिल्यापासून फोन कॉल झाले त्यातली बरीच जण अजून पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पण तुमच्याकडे पाऊस चांगला झालाय हे ऐकूनही छान वाटलं. ऐकूया
0: वेग आला मॅडम.
1: हा, फटाकडी चित्रपटातलं गीत जगदीश केबुडकरांचं आहे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95

0: 95 25 59 59.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवता भ्यो नमः, कुल देवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: नमस्कार, फोन इन आपली आवड।
3: गौरीताई नमस्कार।
2: नमस्कार, बोला।
3: चिंतामणी थेवरीतून औदुंबर बंडगर आपणास बोलत आहे।
2: बोला बोला।
3: तर आज कृष्णा शिंदे यांनी गायलेलं मला एक गीत ऐकायचं आहे, ते आपल्याकडे अवेलेबल असेल का नाही मला माहित नाही। नको अशी ऋसू कोपऱ्यात बसू, हे गीत ऐकायचंय कृष्णा शिंदेंचं, ती नाही मिळालं तर।
2: ओके, ऐकूया।
3: कार्यक्रम खूप छान असतात आणि तुम्ही जे निवेदक म्हणून येता त्यामुळे खूप आवडतं। आणि तुमचं जे संध्याकाळची गोष्ट जी आहे ना, त्यामुळे तुम्ही आलात ना, तुम्ही नातं निसर्गाशी किंवा हे तुम्ही संध्याकाळची गोष्ट आहे, यामुळे तुम्ही निवेदक म्हणून आलात तर आम्हाला खूप बरं वाटतं। असं वाटतं की एखादी ओरिजिनल ऑडिओ लागलेली आहे असं वाटतं आम्हाला, खूप छान वाटतं।
2: धन्यवाद धन्यवाद फोन केल्याबद्दल।
3: सगळेच कार्यक्रम छान असतात, विविध भारतीवरचे पण कार्यक्रम छान असतात, त्या मला आवडतात। त्यापण खरं म्हणजे लोभ असावा या कार्यक्रम खरं बोलायला पाहिजे, परंतु आता सगळीकडे सगळ्यात फोन इन कार्यक्रम आपण सांगत असतो की आपले हे कार्यक्रम आवडतात, हे कार्यक्रम आवडतात,
2: आहे
3: का नाही?
2: हो, आणि आम्हाला आवडतच। हो, आम्हाला आमचं कौतुक केलं तर आम्हाला ऐकायला आवडतंच।
3: उत्साह पण येतो की बाबा एखादं समजा एखादा कार्यक्रम जर आवडतो म्हणून सांगितलं
2: खरं
3: तेव्हा तुम्हाला उत्साह येतो की
2: हो
3: चला आता।
2: हो, आणि अमुक गोष्ट आपल्या श्रोत्यांना आवडतीये, अमुक गोष्ट त्यांना ऐकायला आवडेल याचा अंदाज पण येतो तुमच्याशी बोलण्यामुळे।
3: हा,
2: ऐकूया ऐकूया कृष्णा शिंदे यांनी गायलेलं गीत।

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: गौरीताई नमस्कार.
0: नमस्कार,
1: कशा आहात? खूप खूप दिवसांनी भेट झाली.
0: खूप वर्षांनी बोला.
1: हो, खूप वर्षांनी, अगदी बरोबर बोलत.
0: खूप वर्ष
1: मला आपली प्रत्यक्ष भेट आठवतीये की बालकल्याण संस्थेमध्ये झालेली. त्याच्यानंतर नाही, ध्वनी भेट पण नाही आणि प्रत्यक्ष पण नाही.
0: बरोबर. कसा आहेस?
1: आज खूप आनंद वाटतोय
0: तुमच्याशी
1: बोलताना. पण तेवढाच आनंदाच्या भरात एक कोड्यातही पडलोय की आता गौरीताईंना गाणं कुठलं सांगावं.
0: मला वाटलं तू ठरवून फोन केलास की आज हे गाणं ऐकायचंय.
1: थोडासा तुमचा अंदाज बरोबर आहे, थोडासा चुकलाय.
0: असं तू फोन करणार नाहीस गाणं ठरवल्याशिवाय.
1: नाही, खरं आता तुमच्याशी बोलताना मला एक आणि एकच नाव डोळ्यासमोर येत, ते अर्थात सुमनताई कल्याणपुरात. आता श्रोते याचा अर्थ असा लावतील की सुमनताई गेल्या म्हणून आज मी गाणं सांगतोय, पण नाही. गौरीताईंचा आवाज आणि आपल्या निवेदकांमध्ये शैलेश परांजपेंचा आवाज, ही दोन माणसं अशी आहेत की देव्हाऱ्याच्या गाभाऱ्यात जसा नंदादीप ठेवतो ना, तसा या दोन माणसांचा आवाज आणि त्या आवाजाला मला वाटतं साजेस असं जर गाणं ऐकायचं असेल तर ते सुमनताईंशिवाय दुसरं कोणाचं ऐकूच नाही. इतका थंड, शांत आणि मनाला अतिशय एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे हे असे आवाज आहेत, त्यातला सुमनताईंचा आवाज. तर आज त्यांनीच गायलेलं गाणं या कार्यक्रमात सुचवतोय. अर्थात तुम्ही समोर आहात म्हटल्यानंतर छाती दडपतीये की तुम्हाला सगळे डिटेल्स द्यावेत की नाही म्हणून.
0: नाही, सांग ना.
1: त्याच्यापेक्षा मी फक्त गाण्याचे शब्द सांगतो.
0: सांग.
1: लिंब लोण उतरू कशी, हे गाणं आज ऐकण्याची खूप इच्छा आहे.
0: जरूर ऐकूया. आणि सुमनताईंचं स्मरण या निमित्ताने त्यांनी गायलेली अनेक गीतं पुढे दीर्घकाळ आपल्याला साथ देत राहतील. आणि तू जो म्हणालास ना की आवाजातला शांतपणा, तो शांतपणा आपण पुढची काही वर्ष, पुढची अनेक वर्ष म्हणते मी, तो आपल्या सोबत राहील या विश्वासासह सुमनताईंनी गायलेलं हे गीत ऐकूया. धन्यवाद.
1: आणि आज खूप आनंद वाटतोय. फक्त जाता जाता एक कन्फर्मेशन हवंय की 101 उमा सदन सोडलं की काय?
0: नाही सोडलं नाही, रिडेव्हलपमेंटला गेलं असं म्हण.
1: प्रतीक्षा करूया की लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट होऊन पुन्हा एकदा त्या वास्तूचा आनंद आम्हा सर्वांना घेता येईल.
0: जरूर. धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नमस्कार गौरी मॅडम.
0: नमस्कार.
1: सुप्रभात.
0: सुप्रभात.
1: सुप्रभात, मी विनायक टकपाळ बोलतोय.
0: हा बोल.
1: आपली पुन्हा एकदा भेट झाली.
0: हो,
1: छान वाटतंय.
0: बोल.
1: एक पाऊस पडून गेलाय मस्तपैकी आपल्या आर्द्रतेनंतर. अजून हळूहळू पडेल, पण हवेचा गारवा आलाय.
0: हो.
1: तर आज फोन इन आपली आवड कार्यक्रमात पहिली तर भेट झाली, पण ओढही युगांची जादू अशी झडेही या दोन लोचनांची हे गाणं ऐकायचंय. भावगीतांमधलं एक मंगेश पाडळकरांचं नाव जे आहे, ज्यांनी भरपूर भावगीतं लिहिलेली आहेत, पण सगळी म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली आहेत ते, पण सगळी भावगीतं खरंच मनाला स्पर्शून जातात असं वाटतं. आणि प्रत्येक भावगीतात एक वेगवेगळं रूप आपल्याला दिसत असतं. तसंच हे गीत संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे, वर अरुंधाते कल्याणपूर यांचे. तर युगुलगीत असल्यामुळे ऐकायलाही खूप छान वाटतं आणि दोघांचे स्वर एकदम काय म्हणतात चार छान लागून जातात, इतके छान आहेत. त्यामुळे
0: ऐकूया जरूर
1: मस्त गीत. आपण ऐकूया.
0: नक्की. धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नम
0: हा बोला.
1: आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर इथून संवाद करीत आहे.
0: धन्यवाद. बोला.
1: कशी आहात आपण?
0: मी छान आहे, तुम्ही कसे आहात?
1: अरे आता वयामानाप्रमाणे 84 वर्ष चालू आहे आता.
0: हा,
1: तर आता वयामानाप्रमाणे थोडं फार व्याधी सतावत असते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आनंदात जीवन जगलं पाहिजे हा मूळ मंत्र मी आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करतो. ताई,
0: खरंय, हेच खरं, आनंदात जगणे हेच खरं कुठल्याही परिस्थितीमध्ये.
1: बरोबर. आता हे शरीर म्हणजे व्याधी म्हटलं आहे संतांनी, जोपर्यंत आहे त्याच म्हणजे निगा करायला पाहिजे, पण त्याच्यावर ममत्व किंवा आपण शरीर म्हणजे मी आहे ही कल्पना मिथ्या आहे. त्याच्यावर म्हणजे थोडस दार्शनिक विचारसरणी जीवनामध्ये त्याचा विचार केला तर माणसाला दुःख होत नाही.
0: बरोबर आहे.
1: हॅलो.
0: हा हा बोला ना, ऐकते मी. बोला बोला.
1: तर आता विषयाकडे वळतो. आज

0: मराठी नाटकातील गीत ऐकण्याची इच्छा आहे. आपण मराठी नाट्यगीतामध्ये जे माधुर्य आरोह अवरोह असतात ते माणसाला ऐकताना मोहित करून टाकतात. काही त्याची गोडी म्हणजे जेव्हा जेव्हा ऐकतो त्याच्या गोडीमध्ये म्हणजे वाढच होत असते. असं ते गीत नाटक स्वयंवर मध्ये नात हा माझा मोही कला, गायक बालगंधर्व आणि संगीत भास्कर बुवा भटले आणि राग यमनवर आधारित आहे हे गीत.
1: ऐकूया काही ऐकूया. धन्यवाद फोन केल्याबद्दल. हा आणि तुमच्या बरोबर कोणाला ऐकायचंय? अनिल नाईक.
0: हे आमचे अनिल नाईक आहे ना, आमच्या आवडत्या आणि मधुर भाषी गोरी लागू ताई पण याच्यामध्ये गीताचा आस्वाद घेतील.
1: ऐकूया.
0: धन्यवाद.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता। दुपारचा 1 वाजून

0: 2:53 आणि 52 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला काही हिंदी चित्रपट गीतं तर नंतर मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला काही हिंदी चित्रपट गीतं तर नंतर मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया इर्शाद कामिल यांची गीतरचना, संगीतबद्ध केली विशाल आणि शेखर यांनी. स्वर आहे श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांचा. चित्रपट हॅपी न्यू इयर.

0: ध्वनिमुद्रित होणाऱ्या एका फोन इन कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि
6: स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया मिथुन यांनी संगीतबद्ध केलेली बॉर्डर 2 चित्रपटातली गीतरचना. शब्द आहेत मनोज मुंताशीर यांचे आणि स्वर सोनू निगम यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया कॉकटेल चित्रपटातली इरशाद कामिल यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे प्रीतम यांनी. स्वर आहे नीरज श्रीधर आणि कविता सेठ यांचा.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत,
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे, की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.

0: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमात आता ऐकूया श्रेयस पुराणिक यांनी संगीतबद्ध केलेली गरिमा यांची शब्दरचना. स्वर आहे अरिजित सिंग यांचा, चित्रपट ॲनिमल.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 1:31 आणि 18 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रमात आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात ऐकूया दासू यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनी. सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी स्वर आहे कुणाल गांजावाला यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना, शिल्पा पै यांच्या स्वरात, चित्रपट क्षणभर विश्रांती.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: कार्यक्रमात आता ऐकूया वैभव जोशी यांची गीतरचना प्रियांका बर्वे यांच्या स्वरात, संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं, चित्रपट आनंदी गोपाळ.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: कार्यक्रमात आता ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटातली गजेंद्र अहिरे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनी आणि स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
3: कार्यक्रमात आता ऐकूया निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली अश्विनी शेंडे यांची गीतरचना. चित्रपट आहे यंदा कर्तव्य आहे आणि स्वर राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांचा.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया वैभव जोशी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली अमित राज यांनी, स्वर आहे मृण्मयी शिरीष दडके यांचा, चित्रपट पोस्टर गर्ल.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2:10 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मेरा साया चित्रपटातली राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मदन मोहन यांनी.

हे गीत होतं राजा मेहंदी अली खान यांचं, संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी, आणि मेरा साया चित्रपटासाठी स्वर होता आशा भोसले यांचा. आपण ऐकत आहात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे 2:04:03 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया साहिर लुधियानवी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे OP नय्यर यांनी, चित्रपट नया दौर आणि स्वर मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा.

0: सतारीचे बोल असो
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शैलेंद्र यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात। मधुमती चित्रपटासाठी ही रचना संगीतबद्ध केली आहे सलील चौधरी यांनी।

श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. यानंतर 2:15 वाजता हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता जगात सर्वत्र. दुपारचे 2:30:17 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया व्यक्तिभेद. आज या कार्यक्रमात योगाभ्यास याविषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांची गौरी स्वकुळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आज या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: आपण योग याविषयी या कार्यक्रमामध्ये चर्चा करतोय आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण योग या विषयावर अधिक चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर जयश्री दौंडकर. जयश्री, ते योगाचा महिलांच्या निरोगी राहण्यामध्ये कसा फायदा होतो किंवा महिलांसाठी योग किती महत्वाचा आहे याविषयी आम्हाला काय सांगाल?
2: पूर्वी जेव्हा बघत होतो आपण तेव्हा बायकांचं जे शारीरिक श्रम होते ते थोडे जास्त होते, त्या मनाने मानसिक श्रम हे कमी असायचे कारण त्यांचं जे घर चूल मूल ह्याच्या एवढ्यापुरतंच त्या मर्यादित होत्या. पण आजची स्त्री जी आहे ती एका वेळेला कॉम्प्युटरवरती कामही करत आहे, ती मीटिंगही घेत आहे, त्याचबरोबर ती घरातही लक्ष देत आहे,
1: मुलांनाही
2: सांभाळत आहे, स्वतःचे करिअर सुद्धा घडवत आहे. तर अशा वेळेला कुठेतरी ती शारीरिक पातळीवरती मानसिक पातळीवरती थकलेली आहे. तर हा योग तिला निश्चितच तिच्या ह्या अवस्थेतून बाहेर काढायला मदत करू शकतो. ह्याच्यामध्ये योगामध्ये सांगायचं तर स्त्रियांनी काही बेसिक नियम स्वतःला घालून घेतले पाहिजे. ते म्हणजे स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ काढला पाहिजे. म्हणजे आजची जी स्त्री आहे ती प्रत्येक ठिकाणी सुपर वुमन व्हायचा प्रयत्न करते, तर ते थोडस तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे की सगळ्या ठिकाणी तुम्ही नाही पुरू शकत, तर तुम्ही स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. शारीरिक बदल जेव्हा होत असतात, म्हणजे एखादी स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती बालावस्था असते, त्यानंतर ती टीनेजला म्हणतो आपण, ज्या काळामध्ये मुलींची पाळी सुरू होते तर त्या काळात सुद्धा त्यांच्यामध्ये अनेक हॉर्मोन्स चेंज होत असत. म्हणजे बालावस्थेतून कुमारावस्थेत जाताना पाळी येते, मेनार्क होतो, त्यावेळेला पूर्ण हॉर्मोन्स शरीरातले चेंज होत असतात, त्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा बदल
1: घडत असतात, बरोबर.
2: ह्याच्यानंतर स्त्रीचा पुढचा टप्पा जो आहे तो आहे विवाह. विवाह झाल्यानंतर सुद्धा मानसिक पातळीवर शारीरिक पातळीवर बऱ्याच बदलांना तिला सामोर जावं लागतं. पुढची जी अतिशय आनंदाची जी स्टेप येते ती आहे
1: मातृत्व
2: किंवा ज्याला आपण प्रेग्नन्सी पण म्हणतो. म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्त्रीचं सगळं बदललेलं असतं. त्यावेळेसचे हॉर्मोन्स हे नॉर्मल फिमेल पेक्षा पूर्ण वेगळे असतात. म्हणजे तो जो प्लासेंटा असतो तो गर्भ राहिल्यानंतर जो प्लासेंटा तिथे अटॅच होतो तर तो पूर्ण तुमच्या शरीराचा ताबा घेत असतो. तर हे हॉर्मोन्स जे आहेत ते पूर्ण तुमच्या शरीरावरती काम करत असतात. त्यावेळेची मानसिक अवस्था वेगळी असते, त्यावेळेच्या शरीराच्या गरजा वेगळ्या असतात. तर ह्या सगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचं योगाने आपण फायदे मिळू शकतो. ह्याच्यानंतर डिलिव्हरी जेव्हा होते, डिलिव्हरी नंतर पूर्ण हॉर्मोन्स आपले चेंज झालेले असतात, आपल्या
1: शरीरामध्ये
2: बदल घडलेले असतात, आपले स्नायू, आपल्या शरीराचा आकार हा सगळा बदललेला असतो. पुढे जी अवस्था येते ती आहे पेरीमेनोपॉज, प्रीमेनोपॉज किंवा मेनोपॉज. म्हणजे साधारण 40-45-50 दरम्यान ह्या सगळ्या चेंजेसला स्त्रीला परत सामारं जावं लागतं. म्हणजे हे एवढी वर्ष जे हॉर्मोन्स असतात ते हळूहळू आपल्याला दगा द्यायला लागतात, हॉर्मोन्स कुठेतरी कमी व्हायला लागतात. मग त्याच्याबरोबर जी लक्षणं दिसतात ती आहे थोडंसं वजन वाढणं, पोटामध्ये गॅसेस होणं,
1: मानसिक
2: अस्वस्थ वाटणं, चिडचिडेपणा वाटणं. म्हणजे आपल्याला कळतं की आपण विनाकारण चिडचिड करतोय पण ते होत राहतं कारण आपण त्या अवस्थेतून जात असतो. त्याचबरोबर पोटाचे काही विकार सुरू होतात, केस गळण्यासारखे विकार आहेत ते सुरू होतात, शरीरामध्ये थकवा यायला लागतो, आपले स्नायू कमजोर पडायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण योगाचा निश्चित कुठेतरी फायदा करून घेऊ शकतो की आपण ह्या सगळ्या लक्षणांवरती कंट्रोल आणू शकतो किंवा आपलं जे हेल्दी लाईफ आहे, हेल्दी लाईफ स्पॅन ज्याला आपण म्हणतो ते आपण निश्चित योगामार्फत वाढवू शकतो. पुढे पाळी गेल्यानंतर स्त्री थोडी स्थिर होते. पण स्थिर जरी झाली तरी आपण वार्धक्याकडे जात असतो आणि त्या दरम्यानचे आपले सामाजिक मानसिक बदल जे आहेत ते खूप वेगळे असतात. त्यावेळेला आपण एका वृद्ध व्यक्ती म्हणून घरामध्ये असतो आणि जे घरातले छोटे मुलं आहेत किंवा तरुण व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा असतात, बऱ्याच वेळेला त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा एकटेपणा बऱ्याच लोकांना एकटेपणाला सामोरं जावं लागतं.
1: तेव्हाची ती मानसिक अवस्था वेगळी असते, शारीरिक अवस्था
2: वेगळी असते, तर त्याला कसं सामोरं जावं ह्याच्यात सुद्धा आपल्याला योग अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतो.
1: गर्भसंस्कार, तर याविषयी थोडस तुमच्याकडून जाणून घ्यायचं. एकूणच गर्भसंस्कार म्हणजे काय, त्याचे फायदे काय?
2: गर्भ म्हणजे काय?

0: जो आपण जीव आपल्या उदरामध्ये वाढवतो तो म्हणजे गर्भ. आणि संस्कार म्हणजे काय? तर त्या गर्भावरती आपल्याला संस्कार करायचे. संस्काराची व्याख्या करताना सांगितलं गेलं आहे की संस्कारोही गुणांतरधानम. संस्कार म्हणजे काय? तर तुमच्या गुणांमध्ये बदल घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण संस्कार म्हणतो. आता संस्काराचं साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला देता येईल की दूध, दही, लोणी, ताक आणि तूप. म्हणजे ह्या प्रत्येक स्टेपवरती दुधावरती काहीतरी संस्कार झाले तर त्याचे गुणधर्म बदलले. दुधामध्ये विरजण टाकलं तर दही होतं, दह्याला आपण घुसळणं पाणी टाकून त्याच्यातून ताक आणि लोणी मिळतं. ह्या लोण्यावरती अग्निसंस्कार झाले की त्याच्यातून तूप मिळतं. म्हणजे पहिला जो प्रोडक्ट होता तो दूध होता आणि फायनल प्रोडक्ट जो आहे तो आहे तूप. किती गुणांमध्ये बदल झालेला आहे आणि किती गुणांचं जे म्हणतो आपण की प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती किती पद्धतीने वाढलेली आहे, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे साधायच्या आहेत. तर गर्भसंस्कार करताना काय, आईला त्या गर्भाविषयी पूर्ण जाणीव देणं. मग ह्याच्यामध्ये काय येतं तर गर्भ कसा राहतो, गर्भ राहिल्यानंतर गर्भ कसा वाढतो, 9 महिन्याचे जे स्टेजेस आहेत किंवा आयुर्वेदामध्ये जे मासोन्मासिक गर्भवृद्धी सांगितली आहे त्या सगळ्याशी तिला ज्ञात करून देणं की तिला कळालं पाहिजे की आपण आता ह्या महिन्यात आहे तर या महिन्यामध्ये आपल्या गर्भामध्ये आपल्या शरीरामध्ये हे बदल होणार आहेत. त्याचबरोबर गर्भावस्थेत पाळायचे काय नियम आहेत, त्याच्यामध्ये गर्भिणीचर्या जी सांगितली त्याच्यामध्ये आहार आहे, विहार आहे, शिवाय मानसिक आपल्याला काय नियम पाळले पाहिजेत ह्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये माहिती तिथे दिली जाते. त्याचबरोबर सगळ्यात आवडीचा म्हणजे व्यायाम प्रकार जो आपण सांगतो, तर गर्भावस्थेमध्ये व्यायाम प्रकार करताना आपल्याला बरीच लिमिटेशन्स येतात. एक तर गर्भिणी अवस्था जी आहे ती खूप नाजूक असते, त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखेरीज हे व्यायाम प्रकार करावे. ह्याच्यामध्ये अगदी बेसिक म्हणजे शरीराची हालचाली व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला गर्भधारणा झाली की मुली शांत होतात की आता मी प्रेग्नंट आहे आणि मी
1: आता मी काही करणार नाही,
0: तर दैनंदिन रुटीन त्यांनी निश्चितच फॉलो करावे जर काही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स नसतील तर. आणि योग्य मार्गदर्शनाखाली सूक्ष्म व्यायामासारखे किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज जे म्हणतो आपण ते तुम्ही करू शकता. तुमची लंग कॅपॅसिटी, तुमची ब्रीदिंग जे आहे ते उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही प्राणायामासारखे प्रकार सुद्धा मार्गदर्शनाखाली तिथे करू शकता. त्याचबरोबर गर्भसंवाद ज्याला आपण वूम टॉक म्हणतो हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे, कारण तो गर्भ जेव्हा तुमच्या शरीरात आहे तो तुम्हाला ऐकतोय, तो तुम्हाला अनुभवतोय, तो तुम्ही केलेल्या सगळ्या गोष्टी बघतोय. तर त्याच्यापर्यंत कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने उत्तम गोष्टी कशा आपल्याला पोहोचवता येतील किंवा आपल्या आचार विचारांमध्ये बदल केला तरच आपण ह्या गोष्टी बाळापर्यंत
1: पोहोचवू
0: शकतो. तर ह्या स्टेप्स कशा करायच्या आहेत तिथे सगळ्या सांगितलं जातं. त्याच्याबरोबर वाचन काय करावं किंवा चॅन्टिंग काय करावं, ध्यान धारणा कशी करावी, मेडिटेशन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे आपण बायकांना जे अनुभव आहे तो देतो. बायकांकडून त्या सगळ्या ज्या गर्भिणी गर्भिणींकडून त्या सगळ्या गोष्टी तिथे करून घेतल्या जातात.
1: आणि याच्यामध्ये मग योग कसा फायदेशीर ठरतो?
0: निश्चितच योग खूप फायदेशीर ठरतो. योगामध्ये जो मेडिटेशन पार्ट आला किंवा ज्याला आपण ध्यान धारणा म्हणतो तर तिथे ह्या गर्भिणी अवस्थेमध्ये खूपच फायदा होतो. बऱ्याच वेळेला आजकाल जेव्हा स्त्रिया गर्भिणी गर्भधारणा करतात बऱ्याच वेळेला आता तिसी नंतर
1: चान्स
0: घेतला जातो करिअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडस उशिरा गर्भधारणा करण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. तर त्या दरम्यान मानसिक रित्या त्या बऱ्याच स्ट्रेस्ड असतात किंवा जॉब करत असतात. मग अशा वेळेला मेडिटेशन सारख्या गोष्टी आहेत किंवा ओंकार चॅन्ट करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर श्वसनाचे काही प्रकार आहेत ते, शिवाय नॉर्मल डिलिव्हरी आपली होण्यासाठी आपल्याला बरीच आसनं जी आहेत ती फायदेशीर ठरतात. त्याच्यामध्ये म्हणजे शरीरात जेव्हा बदल घडत असतात, जेव्हा गर्भाशय वाढायला लागतं, गर्भाची वाढ व्हायला लागते, तेव्हा पोटाचा कमरेचा हा जो भाग आहे त्याच्या हालचाली आपोआप कमी होतात. आणि त्या कमी झाल्यामुळे तिथल्या स्नायूंना एक प्रकारचा थकवा येतो किंवा मनक्याचे थोडेसे त्रास सुरू होतात की कंबर दुखतीये, पाठ दुखतीये, पाय दुखतायत, वजन वाढल्यामुळे पायावर
1: पाय सुजतात. बरोबर.
0: तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये योगाची जी आसनं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो. त्याच्यामध्ये आसनं करताना कुठली करायची तर गर्भिणीचे जे 3 स्टेप्स आहेत की फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर, तर ह्या 3 स्टेप्समध्ये वेगवेगळी आसनं आपल्याला फॉलो करावं लागतात. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते पण गर्भ हा स्थिर व्हायला साधारण 12 आठवडे लागतात. म्हणजे साधारण 12 आठवडे जर त्या गर्भिणीने पूर्ण केलं तर त्यानंतर अबॉर्शनचे चान्सेस हे खूप कमी
1: होतात.
0: त्याच्यामुळे जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍज अ एक्सरसाइज म्हणून तुम्ही करू नये, किंवा करायची असेल तरी पण योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही आधी जे सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहेत ते करायला पाहिजे. त्याच्याबरोबर बेसिक उभं राहून करायची आसनं.

0: किंवा मागे वाकून करायची आसनं, साईड बेंडिंगचे जी आसनं आहेत ते तुम्ही हलकी जी आसनं आहे ते तुम्ही करू शकता. झोपून करायची आसनं आणि सगळ्यात महत्वाचं जे शवासन आपण करतो आणि त्याचबरोबर प्राणायामचे प्रकार सांगितले तर ते फॉलो करायला पाहिजे. सेकंड ट्रायमेस्टर थर्ड ट्रायमेस्टर त्या मानाने गर्भ सेटल झालेला असतो, पण फॉरवर्ड बेंडिंग जे आहे ते थोडंसं आपल्याला लिमिटेड करावं लागतं. तर त्या दरम्यान मग ती आसनं आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक करावी लागतात. ह्याच्यामध्ये बद्धकोन आसन सारखं जे आसन आहे तिथली आसन
1: बटरफ्लाय
0: त्याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. कॅट मार्जरासन, येस, कॅट काऊ पोझिशन म्हटलं तर ते म्हटलं की थोडंसं लवकर
1: नॉर्मल डिलिव्हरीसाठी
0: आपण करू शकतो. उष्ट्रासनासारखं जे आसन आहे ते सुद्धा आपण फॉलो करू शकतो. पद्मासन आहे, सुखासन आहे, शिवाय त्रिकोणासनासारखे आसने आहे, तर हे आपण निश्चित तिथे फॉलो करू शकतो, त्याचा अभ्यास आपण करू शकतो.
1: प्रसूतीनंतर बाळंतिणीने सुद्धा काही व्यायाम केले पाहिजेत, कारण तेव्हा सुद्धा शरीरामध्ये प्रचंड बदल घडलेला असतो, स्तनपान चालू असतं. तर या सगळ्यामध्ये तिने व्यायाम कसा केला पाहिजे, कुठली आसनं काय प्रकार केले पाहिजेत?
0: खरं तर आयुर्वेदात सुतिकावस्थेमध्ये कुठलाही व्यायाम प्रकार सांगितलेला नाहीये.
1: बर,
0: सुतिकेला व्यायाम हा वर्ज्य सांगितलेला आहे, कारण गर्भावस्था आणि त्यानंतर जी खूप स्ट्रेन देणारी अशी जी प्रोसेस आहे ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो, तर त्या दरम्यान शरीराचा खूप लॉस झालेला असतो, म्हणजे ऱ्हास झालेला असतो. शरीर एक प्रकारे थकलेलं असतं, शरीर नाही तर मन सुद्धा थकलेलं असतं. शिवाय हॉर्मोन्स शरीरामधले बदललेले असतात
1: आणि त्याच्यात दोन प्रकारही असतात की सीझर असतं आणि नॉर्मल डिलिव्हरी.
0: तर कुठल्या प्रकारचं तुमचं डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजे सी सेक्शन झालंय का तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली, ह्याच्यावरती पण तुमचे पुढचे जे 8-10 दिवस आहेत ते डिपेंड राहतात. सी सेक्शन जर झालं असेल तर तुम्हाला थोडीशी जास्त विश्रांती घ्यायला पाहिजे, कारण ते टाके तुमचे हील झाले पाहिजेत, भरून आले पाहिजेत. तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही त्या मानाने हालचाली लवकर सुरू करता. त्याच्यामध्ये माझं असं सांगणं राहील की तुम्ही फक्त 1-8 दिवस तुम्ही विश्रांती घ्या. त्याच्याबरोबर जे सुतिका परिचर्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत जे आपण पूर्वापार फॉलो करत आहोत, की तेल मालिश करणं, शेक घेणं आणि आहार आणि तुमचं जे डाएटमध्ये आपल्याला ज्या गोष्टी हलका आहार वगैरे खाणं, गरम पाणी पिणं, थंड गोष्टींशी लांब राहणं, या सगळ्या गोष्टींचा जर फॉलो केला तर तुमचे जे शरीर आहे ते लवकर हील होतं, जो वाढलेला वात आहे तो लवकर कमी होतो आणि ज्या दृष्टीने तुमचे पुढचे जे आजार आहे ते तुम्ही टाळ्या जाऊ शकता. तर साधारण 8-10-15 दिवसानंतर तुम्ही नॉर्मल घरातल्या घरात चालण्याचा व्यायाम फक्त करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही प्राणायाम करावा तर दीर्घश्वसन, अनुलोम विलोम सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आनंदाने त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. साधारण 6 महिन्यानंतर आपण हळूहळू एक एक व्यायाम प्रकार सूक्ष्म व्यायामापासून सुरू करून त्याचा नक्की फॉलो घेतला तर तुमचं शरीर, तुमचं मन हे परत नॉर्मल यायला
1: मदत होईल,
0: निश्चित मदत होईल.
1: आपण स्त्रियांविषयी बोलतोच तर स्त्रियांविषयीच्या समस्यांवर तुम्ही कसे उपाय सांगताच आहात, तर त्याचबरोबर सौंदर्य विषयक स्त्रियांना खूप समस्या असतात किंवा त्याबाबत त्या जास्तच जागरूक असतात, तर यामध्ये योग काही उपयोग करतं का?
0: कुठलं पण सौंदर्य जे आहे, बाह्य सौंदर्य जे आहे ते तुमचं शरीर आतून कसं आहे, हा शेवटी निरोगी शरीर असेल तरच तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो असेल. तर ह्याच्यामध्ये 3 पार्ट येतात. एक तर तुमचा आहार आहे, विहार आहे आणि व्यायाम आहे. आहार आणि विहार जर योग्य असेल आणि त्याला जर तुम्हाला व्यायामाची म्हणजे योगाची जोड जर मिळाली तर निश्चित तुम्ही खूप सुंदर दिसताल, तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो
1: येतो.
0: तर डेफिनेटली आपल्याला तिथे मदत मिळते. आता जे शारीरिक समस्या असतात, बऱ्याच वेळेला PCOD सारख्या समस्या आहे किंवा थायरॉइड आहे किंवा वजन वाढणे, ह्याच्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्याला कुठेतरी
1: हानी पोहोचते,
0: कुठेतरी कमीपणा येतो, किंवा PCOD सारख्या प्रकारामध्ये केस गळणं, केस लवकर पांढरे होणं, चेहऱ्यावरती केस असणं, वजन वाढणं, चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा एक्ने येणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहार विहाराबरोबरच तुमचा व्यायाम तो अतिशय तुम्हाला उपयुक्त ठरतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, PCOD जो आहे तो कुठेतरी गर्भाशय आणि तुमच्या जे बीजांडाशय आहेत ओव्हरीज ह्याच्याशी रिलेटेड असतो, त्याचबरोबर तो हॉर्मोनशी रिलेटेड असतो. हॉर्मोन इम्बॅलन्स त्याला म्हटला जातो थोडक्यात. त्या हॉर्मोन्स कुठे असतात, हे सगळे आपल्या पिट्युटरी थायरॉइड ग्लँड मधून सिक्रेट होत असतात. तर ह्या दोन्ही गोष्टींना ज्या आसनं स्टिम्युलेट करू शकतात तर ती आसनं केल्याने निश्चित फायदा होतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार निश्चितच फॉलो करायला पाहिजे. सूर्यनमस्काराने पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या स्नायूंचा व्यायाम होतो, तुमचं सगळं शरीर जे आहे ते सगळ्या स्थितीमधून जातं, म्हणजे मग अशी जी आसनाची स्थिती आपण सांगितली त्या सगळ्या स्थिती आपण सूर्यनमस्कारामध्ये फॉलो करतो.
1: हो,
0: तर ह्याचा अतिशय

0: उत्तम फायदा होतो, वजनही कमी होतं, शरीर सुडौल होतं, स्किन चांगली होते, बाकीचे जे हॉर्मोन्स आहेत ते रेग्युलेट व्हायला मदत होते. त्याचबरोबर पोटावर म्हणजे ओटीपोटावर ज्या आसनांमध्ये ताण येतो तर ती आसनं तुम्ही केली तर निश्चित फायदेशीर ठरतात. ह्याच्यामध्ये सर्वांगासनासारखं आसन आहे, हलासन आहे, शल्भासन आहे, धनुरासन आहे, मगाशी सांगितलं तसं तितली आसन आहे की जे तुमचं लोअर ॲबडोमिन जे आहे तिथले सगळे मसल्स जे आहेत, तिथले जे ऑर्गन्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करतं. त्याच्याबरोबर प्राणायामासारख्या गोष्टी आहे. दुसरं म्हणजे कपालभातीसारखी जी गोष्ट आहे, असे पेशंट पण पाहिले की जे रेग्युलर 10-15 मिनिटं कपालभाती अभ्यास त्यांनी सुरू केला आणि त्यांचे पीरियड्स रेग्युलर झालेले आहेत, म्हणजे एवढे
1: त्याचा परिणाम होतो
0: आहे, इफेक्टिव्ह आहेत. त्याचबरोबर आता नवीन आपल्याला पाहायला मिळत तो म्हणजे फेस योगा.
1: हो,
0: फेस योगाविषयी सांगायचं म्हटलं तर ग्रंथा जो योगा आलेला आहे त्या योगामध्ये बऱ्याच लोकांनी स्वतःचे काही इनपुट्स टाकून, स्वतःचे काही एक्सपिरियन्सने इनपुट्स टाकून आसनांमध्ये थोडंसं मॉडरेशन केलेलं आहे, किंवा ह्या फेस योगासारखे नवीन काही गोष्टी ट्रेंडमध्ये आणलेल्या आहेत आणि खरंच त्याचं बेनिफिट होतं. तर फेस योगामध्ये वेगळी आसनं सांगितलेली आहेत, काही वेगळ्या प्रकारचे मसाज सांगितलेले आहेत. तर त्याने काय होणार आहे, रक्ताभिसरण तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणार आहे, ब्लड सर्क्युलेशन वाढलं की आपअप ग्लो येणार आहे. दुसरं म्हणजे लिम्फॅटिक ड्रेनेज होतं, म्हणजे चेहऱ्यावरती बऱ्याच वेळ सकाळी उठल्या नंतर आपल्याला एक सूज दिसते किंवा डोळ्यांखाली एक सूज दिसते, तर ती तिथे आपल्याला फेस योगाने कमी करते. किंवा डबल चिन सारखे प्रकार आहेत, किंवा लवकर तुम्हाला रिंकल्स दिसायला लागले, सुरकुत्या चेहऱ्यावरती दिसायला लागल्यात, तर त्याच्यामध्ये आपल्याला फेस योगा हा निश्चित
1: फायदेशीर
0: ठरतो. त्याचबरोबर शीर्षासनासारखी काही आसनं आहेत की ज्याने डोक्याकडे किंवा चेहऱ्याकडे रक्तप्रवाह वाढतो, विपरीत करण्यासारखी काही आसनं आहेत, तर ती तुम्ही निश्चित जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि तुमचा चेहरा नक्कीच उजळेल.
1: असं पण आहे का की आसनं करू नयेत किंवा केली जाऊ नयेत अशी काही आजार आहेत का, किंवा कोणी आसनं करू नयेत?
0: तर आसनं करू नयेत असं आपल्याला म्हणण्यापेक्षा काळजीपूर्वक करावेत असे काही व्यक्ती असू शकतात, ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की गर्भिणी, दुसरं म्हणजे सुतिका डिलिव्हरी नंतर लगेच, तिसरं म्हणजे काही मोठ्या आजारातून बरी झालेली जी लोक असतात किंवा खूप आजारी आहेत, खूप क्षीण आहेत, खूप थकलेली आहेत, तर त्या लोकांनी आसनं करू नयेत. पण त्याच्यामध्ये पण योगा खूप समृद्ध आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपल्याला तिथे फॉलो करा म्हणून सांगता येईल. जसं आता आपण कोविड मधून बाहेर पडलो आहोत, तर कोविड काळात जेव्हा खूप आजारी लोक होती की लंग्स त्यांचे भरलेले आहेत, तर त्या काळात सुद्धा त्यांना आसनं सांगितलेत की पोटावर झोपून तुम्ही आसनं करा की ज्याने तुमची लंग कपॅसिटी वाढेल आणि जो लंग इन्फेक्शन आहे तो तुम्हाला कमी व्हायला मदत मिळेल. त्याच्याबरोबर हार्ट डिझीज सारखे जे पेशंट आहेत किंवा मोठ्या ट्रॉमातून म्हणजे काय ऍक्सिडेंट वगैरे झाले तर त्याच्यातून जे बरे झालेले लोक आहेत त्यांनी करू नयेत, किंवा करावेत तर हळूहळू करावेत, कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करावेत. तर या दरम्यान साधारण योगा जो आहे तो करायला. वृद्धावस्थेत आपल्याला बऱ्याच वेळेला बरीच आसनं जमत नाहीत कारण स्नायू कमजोर झालेले असतात, बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो, मग अशा वेळेला चेअर योगा जे सांगितले आहे तर त्याचं जर फॉलो केला तर त्यांना ते साधता येऊ शकतं.
1: अच्छा, तर आयुर्वेद आणि योग हा खरा तुमचा अभ्यासाचा विषय आहे, तर याची सांगड कशी घालता किंवा याचा समन्वय याच्याबद्दल काय बोलाल?
0: आयुर्वेद आणि योग असं वेगळं आपल्याला पाहताच येणार नाही, त्याचं मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदाचं प्रयोजन. तर आयुर्वेदाचं प्रयोजन जे सांगितलं आहे ते स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजे काय तर आयुर्वेद काय सांगतो की जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करा आणि जो आजारी आहे, जो आतुर आहे, तर त्याचा जो काय आजार आहे तो बरा करा. तर ह्याच्यामध्ये स्वास्थ्य जी व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करताना आपल्याला आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या ऋतुचर्या सांगितली त्याचं फॉलो करणं आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही योगाभ्यास करत असाल तर निश्चितच तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण हे 100% होऊ शकेल. पुढचा जो पार्ट आहे तो आयुर्वेदात एखादी स्वस्थ व्यक्ती कशी असावी त्याचं वर्णन केलंय. त्याच्यामध्ये सांगितलंय की समदोषा हा सम अग्नी समधातू मल क्रिया हा प्रसन्न आत्मेंद्रिय मनसा हा स्वस्थ इति अभिधेयते. म्हणजे काय, जर एखादी व्यक्ती स्वस्थ असेल तर त्याचं आपण कसं एक्सप्लेनेशन करू शकतो की त्याचे जे दोष आहेत ते सम असावे. वातपित्त कफ सम दोष सम अग्नी, अग्नी म्हणजे काय, तुमची जी पाचन क्षमता आहे ती चांगली पाहिजे. आता हे पाचन फक्त पोटावरती लिमिटेड असतं का, तर नाही, वेगवेगळ्या धातूंचे सुद्धा धात्वाग्नी सांगितलेले आहेत, तर ते सुद्धा उत्तम असेल तर तुमचं शरीर हे निरोगी असेल, हे बॅलन्स्ड असेल. त्याच्याबरोबर समधातू मलक्रिया हा, समधातू म्हणजे जे धातू आयुर्वेदात सांगितलेत, रस रक्त मांसमेध अस्थिमज्जा शुक्र, ह्याचं समत्व पाहिजे शरीरामध्ये, कुठलाही जास्त नाही कुठलाही कमी नाही, त्याच्याबरोबर

0: मल मल म्हणजे काय, जे आपले मल सांगितलेले आहेत, स्वेद मल आहे, मूत्र मल आहे किंवा पुरुष मल आहे, तर हे सुद्धा योग्य प्रकारे, म्हणजे एखादी व्यक्ती स्वस्थ असेल तर त्याला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, वेळेवर झोप येणं, वेळेवर भूक लागणं आणि वेळेवरती पोट साफ होणं, तर ह्या तिन्ही पण गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण योगाने साध्य करू शकतो. योगाच्या फायद्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्याचबरोबर काय आहे, तर प्रसन्न आत्मेंद्रिय मन, हे कधी प्रसन्न होणार आहे, जेव्हा तुमचं मन शांत असेल, जेव्हा तुमचं चित्तावरती तुमच्या नियंत्रण असेल, तर हे निश्चितच आपल्याला आजकालच्या ज्या स्ट्रेसफुल लाईफ आहे त्याच्यामध्ये योगाने आपण ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. तर आयुर्वेदामध्ये फक्त बॅलन्स आहार असं नाही सांगितलं, तर आहाराचे सुद्धा दोषाप्रमाणे गुणधर्म सांगितले. म्हणजे एक तुरीची डाळ, एक मुगाची डाळ आपण जर घेतलं तर आपण काय म्हणतो, दोन्ही प्रोटीन आहेत, पण तुरीची डाळ खाल्ल्याने पित्त होतं, मुगाच्या डाळीने पित्त होत नाही. किंवा पथ्यांमध्ये आपण मुग डाळ खायला सांगतो, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गव्हाची चपाती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जरी कार्बोहायड्रेट्स असल्या तरी त्याचे गुणधर्म वेगळे, त्याच्या शरीरावर होणारे परिणाम वेगळे. तर हा बॅलन्स जो आहार आहे किंवा जी ऋतुचर्या सांगितली त्याप्रमाणे जे आहार आहे तो फॉलो करायला पाहिजे. तुमची प्रकृती काय ती जाणून घ्या, किंवा तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारासाठी तुम्ही आहारामध्ये काय पथ्य पाळली पाहिजे. पथ्य पाळणं म्हणजे काय, तर त्या आजाराचं कारण निम्म बरं करणं आहे. म्हणजे बाकीचं तुम्ही औषधाने बरं करू शकता, पण जे संप्राप्तीभंग सांगितलं की आजार बरं होण्याची प्रक्रिया कधी आहे, तो आजार वाढणं थांबवणं
1: बरोबर,
0: तर ते कशाने घडणार आहे, तुमच्या ह्या आहाराच्या आणि विहाराच्या सवयीने घडणार आहेत. रात्री जागरण करू नका, दिवसा झोपू नका, दिवसातून काही वेळ व्यायाम निश्चित केला पाहिजे, काही वेळ प्राणायाम केला पाहिजे, पाणी कसं पिलं पाहिजे ह्याचे सुद्धा नियम आयुर्वेदात सांगितलेले आहे. जे दिनचर्या आहेत त्याच्यामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्या क्रिया आपल्याला एक्सप्लेन केलेल्या आहेत.
1: आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ही आपली परंपरा, ही आपली मूल्य जगभर पोहोचवलेली आहेत आणि जागतिक योग दिन या निमित्ताने सुरू करण्यात आला, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: पूर्ण जगाला आयुर्वेदाने दिलेला एक अनमोल ठेवा आहे. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या सिक्रेट म्हणू शकतो, आणि हे सिक्रेट आपण पूर्ण जगाला ओपन केलेलं आहे. स्वस्थ मन, स्वस्थ शरीर, हीच खरं आपल्या जी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणतो की आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली, ह्या दोन्ही गोष्टी आहेत, आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला योगाने साधता आहेत. की योगाला आपल्याला कसं सार्वभौमत्व देता येईल, तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी जसं योगा पार्क बनवण्याची त्यांची एक संकल्पना आहे. त्याचबरोबर योगाने बरे झालेले जे लोक आहेत, जे रेग्युलरली योगा अभ्यास करतात आणि त्यातून ते बरे झाले, तर त्यांचा अनुभव सगळ्यांचा एकत्र करण्यासारखी जी क्रिया आहेत, किंवा योगाला बढावा देण्यासाठी योगा एज अ करिअर निवडावं म्हणून काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला देता येतात का, तर ह्याच्यावरती सुद्धा आपलं काम होणार आहे.
1: जाता जाता आमच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, काय मार्गदर्शन करू इच्छिता?
0: आपली जी तरुणाई आहे ती खूप मोठ्या प्रकारच्या खूप वास्ट अशा संघर्षांना सामोरी जात आहेत. खूप वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत, खूप संघर्ष तुमच्या आयुष्यात आहेत, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी, त्यात तुम्हाला यश मिळवण्यासाठी योगाभ्यास हा गरजेचा आहे. योगाभ्यास जर तुम्ही करत असाल, प्राणायाम करत असाल, आसनं करत असाल, तर तुमचं मन, बुद्धी, शरीर हे शांत राहील, हे अजून तुम्ही पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप करू शकता. म्हणून तुम्ही निश्चितच योगाभ्यास करा, योग आणि आयुर्वेदाचा अवलंब करून पुढची पिढी घडवण्याचं काम जे आहे ते सुद्धा आपल्या हातून होणार आहे.
1: योग हे नुसती आसनं नसून तर त्या अंतर्गत किती गोष्टी येतात, म्हणजे योग अभ्यास करणं म्हणजे एक निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला पाहिजे आणि ती सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एक पण करायला हरकत नाही की क्षणभर काही 10 मिनिटं स्वतःसाठी, 10 मिनिटं स्वतःच्या निरोगी मनासाठी, तर आपलं हे आयुष्य सुद्धा अतिशय निरोगी आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. ताई तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात व्यक्तिवेध हा कार्यक्रम. आज यामध्ये योगाभ्यास याविषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांची गौरी स्वकुळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही प्रसारित केला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आता एक निवेदन ऐकूया. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याविषयीचं हे निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे.

0: या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा जपून वापर आणि अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवेदन संपलं.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, अवश्य फोन करा आज दुपारी 3:30 वाजता.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडीत टिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतली आहे.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
7: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
6: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम, ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
8: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे, की डाक सेवा जनसेवा.
6: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
9: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
6: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर ठीक 3 वाजता सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
10: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

चल तू, ले हाथों में हाथ चल तू, तो साथी चल। एक तो ये मौसम है।

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय मी गौरी लागू.

कालच्या भागात आपण ऐकलत शंतनूच्या पाठीवर पुष्कळ दिवसांनी मला दिवस राहिले. शंतनू 12 वर्षाचा होता. मला खूप आनंद झाला आणि दांडेकरांनी आमच्या घरात पसरवलं की ते मूल त्यांचंच आहे. आमचे संबंध होते पण मला माहीत होतं की ते मूल त्यांचं नाही. मला माहीत असणार नाही तर कुणाला. आम्ही तिघं एकमेकांपासून दूर झालो ते यांच्यामुळे. मैथिली उठली. ते दारापर्यंत आल्या आणि एकदम म्हणाल्या, मैथिली, एकदा तू सर्व पुस्तकं घेऊन गेली होतीस ना? हो, मी विसरले नाही आहे ते. तशा आता माझ्या सगळ्या साड्या घेऊन जा बरं. भारी भारी साड्या खूप आहेत. मी फारशा नेसत नाहीच. नको नको, मी तरी कुठे साड्या नेसते. आणि तशाही साड्या नकोतच बाई. का नको? मी होऊन देते ना. साड्या आणि पुस्तकं एक नाहीत बाई. पुस्तकं घेताना मला शर्मिंदे वाटलं नाही, साड्या घेताना मात्र वाटेल. आता पुढे. रोहिणीकडनं मैथिलीनं पत्ता फोन नंबर घेतला दांडेकरांचा. त्यांनी ठीक 10 या असं बजावून सांगितलं. नंतर ते बिझी राहणार होते. 10:05 असतानाच ती हाजी अलीच्या त्यांच्या फ्लॅटसमोर उभी होती. समोर त्यांच्या नावाची पाटी त्यांच्या पदव्यांसकट होती. सदानंद दांडेकर. सदानंद, सदानंद. ओ, देवस्थळी बाई त्या रात्री नशेत हेच नाव पुन्हा पुन्हा घेत होत्या. हीच माणसं पुन्हा पुन्हा भेटावीत, त्यांनाच भेटणं गरजेचं व्हावं. चक्राकार गतीसारखं पुन्हा त्याच त्या जागी. तिनं बेल दाबली. दार लगेचच उघडलं. समोर नीटनेटक्या बाई. या सकाळच्या वेळी घरातही इतकी चांगली साडी नेसलेल्या होत्या. सोन्याच्या झळाळून उठणाऱ्या बांगड्यांमध्ये साडीच्याच रंगाच्या काचेच्या बांगड्या. बारीक मण्याचं लांब मंगळसूत्र. तेही तिला आवडलं. आत्या, बीना, रोहिणी कुणाचंच मंगळसूत्र इतकं छान नव्हतं. मी मैथिली हुद्दार. साहेबांनी ठीक 10 बोलवलं होतं, त्यांना सांगाल? ते बोलले असतील ना. ती काहीशा आतूर घाईनं म्हणाली, आपण 10 आधी आलो आहोत हे त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून. समोरच्या कोचावर एक गुजराती माणूस बसला होता. तिथेच बाईंनी तिला बसायला सांगितलं. बाई त्या माणसाशी सफाईनं गुजराती बोलल्या. मैथिलीने इकडे तिकडे पाहिलं. फ्लॅट अद्ययावत सजवलेला, अतिशय नीटनेटका. अभिरुची आणि पैसा दोन्ही हातात हात घालून. शोकेसमध्ये एका मुलाचा गोडसा फोटो, बाजूलाच 2 जोडप्यांचे फोटो. मैथिली पाहत होती हे बाईंच्या लक्षात आलं. माझा नातू, मुलाचा मुलगा. तो मुलगा आणि सुनेचा फोटो आणि बाजूला आहे तो मुलगी जावई. मुलगी लंडनला डॉक्टर आहे, जावई मुलगी दोघंही. मुलगा अमेरिकेला इंजिनियर, बाई उत्साहानी म्हणाल्या. या घराच्या संपन्नतेला साजेसच ते सर्व होतं. चांगल्या हॉलला चांगले पडदे असावेत तसंही होतं. मग त्या पडद्याच्या रंगातून बाहेरचा प्रकाश हॉलमध्ये छानसा ऐटबासपणे येतो. बाईंनी पाणी आणलं, तिला दिलं, त्या गुजराती माणसालाही. तिला पाणी नकोच होतं. दांडेकर अजूनही येत नव्हते, 10-20 झाले तरी. ते आले तर प्रथम त्या गुजराती माणसाशीच बोलले, कितीतरी वेळ. खाणंपिणं आलं, तिला काही नको होतं. ती सारखी घड्याळ पाहत होती. तो गुजराती माणूस अमेरिकेला जात होता. बाईंनी त्यांच्या मुलाकरता बरंच दिलं होतं, ते घ्यायला तो आला होता. त्याला थेट बाहेरच्या गेटपर्यंत सोडून दांडेकर आले.

काय नाव तुझं? मैथिली, नाही का? ते आठवल्यासारखं म्हणाले. म्हणजे इथून सुरुवात होती, नावही आठवायला लागावं. काय म्हणतेस? मी यंदा बी ए झाले, क्लास मिळाला. अरे वा, गुड गुड, ते म्हणाले. मी एक दोन ठिकाणी अप्लाय केलं आहे, मला तुमचं नाव समजलं. तुम्ही आहात मॅनेजिंग बॉडीत. तिनं कंपनीचं नाव सांगितलं. ती बोलत असताना

अप्लाय केलंय, मला तुमचं नाव समजलं, तुम्ही आहात मॅनेजिंग बॉडीत. तिनं कंपनीचं नाव सांगितलं. ती बोलत असताना मध्येच ते बायकोशी वेगळंच काही बोलले. मग पुन्हा तिच्याकडे वळले. हां, काय म्हणतेस? मैथिलीनी पुन्हा सांगितलं. तुला एम ए करायचं नाही का? करायचं आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये. मग ते कर, नोकरीची घाई का? मला गरज आहे. गरज सगळ्यांनाच असते, तुझ्याच गरजेचं असं कोणतं वैशिष्ट्य आहे? ते शांतपणे म्हणाले. मी स्तब्ध झाले, चपराक बसावी तशी. आत्याही मागे असंच काही म्हणाली होती का? पण आपली ओळख आहे, देवस्थळेबाईही म्हणाल्या. ती म्हणाली नेटानी, तेव्हा ते हसले. हो, त्यांचा फोन आला होता, पण कालपासनं ओळखीचे 100 फोन आले आहेत. म्हणजे देवस्थळी बाईसुद्धा त्या 100 एक. ती अस्वस्थ झाली. काम होईलच असं वाटत असताना ते असं निष्ठत होतं. तिच्या आत्याच्या घराचा जिना चढणारे दांडेकर हे नव्हते. हे त्याच माणसाचं एक वेगळं रूप. हेच खरं, ते खोटं, किंवा उलटही असेल. तुला चांगलं घर मिळवून दिलं होतं देवस्थळींचं, त्यावेळी त्यांना गरज होती, तिथेच टिकली असतीस तर. म्हणजे त्यांना सगळं आठवत होतं तर. मला तसं काम नको होतं, बुद्धीचा उपयोग होईल असं. बुद्धी? ह्या काय तुम्हा लोकांच्या वेडगळ कल्पना, कुणाला चॉईस आहे? आपल्या देशातला प्रत्येक प्रज्ञावंत हा अनेक वर्ष कारकुनीच करत असतो, माहिती आहे? मीही केली आहे. माझा मुलगा बी होऊन अमेरिकेला गेला, तिथंही तो कारकुनच होता किती वर्ष. दर्जावरचा एवढंच. सगळेच तसं नसतात. प्रोफेसर देवस्थळीच नव्हते तसे. तुम्ही जवळून पाहिलेत त्यांना. एखादा माणूस हे नाकारूही शकतो. बुद्धी आणि मन यांची फारकत तो करत नाही. ती नम्रपणे पण तीव्रतेनेच म्हणाली. आणि मनातच डॉक्टर मित्राही उभे राहिले. हो, आणि डॉक्टर मित्राही, ती मनातच म्हणाले. दांडेकरांनी चमकून पाहिलं. सतत काही मागायलाच येणाऱ्यातली ही मुलगी नव्हती. याचना करतानाही ती निर्भयपणे त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवत होती. मैथिली आता उठलीच, तिनं हात जोडले. येते मी, असं म्हणून ती मागे वळली. तो गॅलरीचा पडदा बाजूला झालेला. रस्ता सोडून पलीकडेच समुद्र. घराच्या असा इतका जवळ, चांदीसारखा चमचमणारा, तसंच आभाळही. आभाळाचा आणि उन्हाचा एक रंग. ती पाहतच राहिली. मनातला संतापही क्षणभर निवल्यासारखा झाला. नाहीतरी बाई म्हणाल्याच होत्या ना, दांडेकर भरोसा करावा असा माणूस नाही म्हणून. तिने मागे वळूनही पाहिलं नाही. मैथिली त्यांच्या पॉश फ्लॅट बाहेर आली. गेटशी चौकीदार. त्यानं अदबीनं दार उघडलं. अजूनही अदब तिच्याकरता होती तर. राखून ठेव, पुष्कळ लोक येतील जातील. माझ्यावर नको खर्च करू हे सगळं. कुणी कुणासाठी काही करावं, निदान आतून तसं वाटावं तरी, ही गोष्टच मुळी माणसाच्या कक्षेतली नसेल. मैथिलीनं रस्ता ओलांडला. कठड्यापाशी उभी राहिली. खाली समुद्र कोरा करकरीत, घडीही न उलगडलेला, उन्हातला. सावली कुठेच नाही. ती बघत राहिली. या अफाट विस्तारावर नजर टेकवत नव्हती. किती वाजले? 11:30-12. अजून हाताला रिस्टवॉच नाही. नोकरी मिळती तर घेतलं असतं. मिलिन घेऊन देणार होता, पण ती नेहमीसारखी नको नको म्हणाली. तेव्हा म्हणाला होता, तू बी ए झालीस की. आत खोलवर एक कळच उमटली. आणि किती वाजले याला आता महत्वही नव्हतं. काल होतं 10:00, आज ते संपलं. पूर्वीही होतं, तेव्हा 7:30 वाजायची वाट असे. संध्याकाळचा काळोख समुद्रावर यायचा तेव्हा.

0: देवस्थळी बाईंकडची वेळ तीही संपली. लायब्ररीची तीही. नाटकाच्या तालमीची वेळ, नाटकाचा पडदा वर जाण्याची वेळ, मिलिंदकडे जायची, चेतनच्या त्या टिजभर खोलीवर भेटण्याची, स्टेशनवरची, पावसाच्या थैमानातूनही पाळलेली आणि आताची पावसातलीच पण हुकलेली. किती वेळा आल्या आणि गेल्या जशी भरती ओहोटी. आता पुन्हा कुठली वेळ आपल्याकरता. क्षणमात्र उन्हानं भोवंडल्यासारखं झालं. पलीकडे दूर बस उभी होती. या भागातल्या बसच्या वेळा माहीत नाहीत. ती धावतच बसजवळ आली. बस सुटायला अजून थोडा वेळ होता. बसल्यावर लक्षात आलं, पर्समध्ये पेढ्यांचा छोटा डबा होता, पूर्ण भरलेला डबा, दांडेकरांना द्यायला घेतलेला. आत्त्यानं सांगितलं होतं, बी ए झाल्याचा, पहिल्या वर्गात आली त्याचा. मैथिली कॉलेजमधनं आली तर आत्त्या तिच्या अवतीभोवती करते असं तिला वाटलं. तुला काही बोलायचं आहे का आत्त्या? ती हसून म्हणाली. हो, कसं विचारवं कळत नाही. का? मी तुझं नाव नोंदून आले विवाह मंडळात. मग? मैथिली थंडपणे म्हणाली. एक दोन चांगली मुलं आहेत, त्यांच्याकडे तुझा फोटो माहिती पसंतही पडली आहेत. मग? अगं मग काय लावलंयस? आत्या, असं पाहून बिहून मला कोणी पसंत नाही करणार. तू या भानगडीत पडू नको. का नाही करणार पसंत? अगं सगळीकडे तेच पोस्टमार्टम होईल ना आत्या. धर्म नाही होणार. हे सबनिसांचं स्थळ चांगलं आहे. मुलगा इंजिनियर, डिप्लोमा होल्डरच, पण नोकरी बरी आहे. आई आहे, वडील नाहीत, काका आहेत. जरा बहीण भावंडांची जबाबदारी आहे. त्यांना शिकलेली, नोकरी करू शकणारी मुलगी हवी. फोटो पसंत पडला आहे. आत्या, हा मधू सबनीस? तिने एकदम विचारलं. हो, ओळखतेस? चांगलं, शाळेतच होता. मग झालं तर. नको आत्या, आता या मुलापासून मी खूपच दूर निघून आली आहे. म्हणजे? आत्याला काही समजलं नाही. मैथिली गॅलरीत आली, पुस्तक उघडलं. हे MA चं दुसरं वर्ष. क्लास मिळेलसं वाटतोय. कॉलेज आहे, पण मित्रा सरच खरं तर शिकवतात त्यांच्या घरी. ते आता रिटायर झालेत. त्यांच्या घरी केव्हाही जाता येतं, हवं ते पुस्तक आणता येतं. मागचं MA चं पहिलं वर्ष आणि हे शेवटलं, फक्त अभ्यासाचं. घरीही आता निवांतपण आहे. संजूचं लग्न झालं. त्यांनी दुसरा फ्लॅट घेतला गोरेगावला. दोघं तिथे राहतात. मैथिली आहे तोपर्यंत आत्या इथे राहील. मग हा फ्लॅट विकायचा आहे. आत्या गोपाळरावांना तो आपल्याकडे गोरेगावला नेईल असं वारंवार सांगतो. ते मैथिली करताच तिनं ऐकावं म्हणून. आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या जाहिरातीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: संजूचं लग्न ठरलं. ती मुलगी घरी येऊ जाऊ लागली. तेव्हापासून मैथिलीनं त्याच्याशी बोलणं सुरू केलं. गुड्डी आता मोठी झाली, सांभाळावं लागत नाही. आता गॅलरीत अभ्यास करण्याची गरज नव्हती, पण त्या जागेचं आणि तिथे एक नातंच जडलं होतं. तिथे सतत ऐकू येणाऱ्या आवाजांची सवय अशी झाली होती. स्टेशनात शिरणारी, बाहेर पडणारी माणसं,

त्यातलं एक अंगभूत सातत्य यातही एक नुसत्या सवयीच्या पलीकडचा आपलेपणा आजकाल मैथिलीला वाटू लागला. हे सगळं थांबलं तर वेड्यासारखं होईल, आउट ऑफ द स्ट्रीम. जणू ते सगळं म्हणतायत की ते आहे, असणारच आहे म्हणून तुम्ही आहात. रात्री 9 नंतर वाजणारी बेल, नुकतंच जेवण झालेलं, मैथिली औरत होती, दार आत्या निघडलं. मैथिली बघ कोण आलं, आत्यानी म्हटलं म्हणून वळून पाहिलं तो चेतन. ती समोर गेली. चेतन तू, डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये माझा. म्हटलं आहेस की नाहीस, रात्री नक्कीच घरी सापडशील असं वाटलं. आता घरीच तर असते, ती म्हणाली. आणि त्यामागचे सगळे संदर्भ आठवून दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. मैथिली काहीशी अस्वस्थ. कीर्ती ती कशी आहे? कुठे भेट ग, फोनवरच बोललो. ती डिलिव्हरीला आल्याचं कळलं तर? म्हणजे ती मिलिंदकडे आली आहे? नकळत मिलिंदचा उल्लेख झालास, मग तिनं न टाळता विचारून टाकलं. कसा आहे मिलिंद? तिकडेच दुसरा जॉब घेतला. टाटा युनिसेस सोडलं? केव्हाच. तुझा पत्रव्यवहार आहे? हो, मी कीर्तीला भेटून येईन. खरं म्हणजे तिलाही तुला भेटायचं आहे, पण तू भेटशील की नाही वाटत होतं तिला. का नाही भेटणार, पगलीच आहे. आपण नकळत मिलिंदचा शब्द वापरला हे मैथिलीच्या लक्षात आलं. तिनं आत जाऊन पाणी सरबत आणलं. नुसतं सरबत? तो म्हणाला. रात्री 9 नंतर येतोयस. म्हटलं जेवून आला असशील. ही मुंबई आहे म्हटलं. एकदा घरी गेलं की पुन्हा उलटं केव्हा येणार? तुला भेटायचं एकदा डोक्यात आलं, मग काही सुचलंच नाही. साधं खाऊनही निघालो नाही. मैथिली आत जायला लागली तर आत्या म्हणाली, मी करते, तू बोल त्याच्याशी. हे म्हणताना तिच्या डोळ्यात एक आशा चमकली. ती मैथिलीच्या आता चांगली परिचयाची होती. कुठलाही चांगला होतकरू तरुण दिसला की आत्याचे डोळे बदलतात. मैथिलीने येणारं हसू दाबलं. का हसतेस? काही नाही रे, तुझं बोल. कुठे राहतोस? अजूनही तसाच, बेघर आहे मी. किती दिवसात घरचं जेवतोय मी, चेतन पानावर बसत म्हणाला. जेवा सावकाश, बरं झालं आलात. ही तर आजकाल कुठे जात येत नाही, कॉलेज, अभ्यास, बस. एमएची फायनल, मैथिलीमध्ये सात्याला थांबवत म्हणाली. आत्याने चेतन समोर या तऱ्हेचं असं बोलू नये असं तिला वाटलं. हे एमए खूप, म्हणजे किती सिरियसली घ्यायचं ठरवलंयस? म्हणजे? तिला हसू आलं. मैथिली, राजसन्यास करायचं डोक्यात आलं. तिनं टेबलाचा काठ धरून ठेवला घट्ट. राजसन्यास? पूर्ण नाही, काही महत्वाचे पीसेस, फक्त तू आणि मी. मधली गॅप निवेदनाने जोडायची. तिच्या सर्वांगावर थरार उमटला. गडकर यांचं ते म्हणे अपूर्ण नाटक, ते पूर्ण करण्यापूर्वीच ते गेले. आपण वाचला म्हटला तो पूर्णाचा एक अंश. ते अपुरही इतकं मर्मासं तर पूर्ण काय असेल असं वाटायला लावणार. चौपाटीवर चेतनच्या आवाजात मिसळलेला तिचा आवाज, चेतननी म्हटलेले संवाद राजसन्यासचे. 23 जानेवारीला करू, गडकर यांचा स्मृतिदिन येतो. हे जमलं तर पूर्णही. किती दिवसांचं डोक्यात होतं. नको चेतन, तिनं स्वतःला प्रयत्नांनी भानावर आणलं. का नको? तो आग्रहानी म्हणाला. ती बोलली नाही. मिलिन नाही म्हणून? ती थोडा वेळ काही बोलली नाही, मग म्हणाली, मला याचा त्रास होईल चेतन. उलट नाही होणार चेतन, राजसन्यास हे आपलं चौघांचं होतं. एक जण त्यातून असा निघून गेल्यावर नकोच, प्लीज. जेवून तो निघाला. ती खालपर्यंत गेले. तू नाही म्हणशील असं वाटलंच नाही मला. मला जमेल असं वाटतच नाही.

तू दुसरी मुलगी पाहचेतन हे तू जरूर कर, मात्र राजसन्यास करता नाही पण इतर कोणत्याही नाटकासाठी चालेल, तो म्हणाला. रागावू नकोस. तिनं त्याचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात खळकण पाणी झालं. मैथिली, तो म्हणाला. मग मुद्दाम सगळे ताण संपवत हसत हसत त्याच्या नेहमीच्या मिस्किल शैलीत म्हणाला, चांगलंय, छान खाऊ पिऊ घालायचं मस्त आणि मग नाही म्हणायचं. तिला हसता आलं नाही. अजूनही धरून ठेवलेला त्याचा हात तिनं सोडला. तो स्टेशनच्या दिशेनं गेला. ती वर आली. आत्याने दार उघडच ठेवलं होतं तिच्याकरता. का ग, काय म्हणत होता खाली? काय नाही आत्या. चांगलाय ग मुलगा, लग्न बिग्न नाही करत का तो? कशाशीही कुणाशीही बांधून नसलेला तरीही आपल्या मातीत घट्ट पाय रोवून असलेला चेतन. आत्याशी काही न बोलता ती गॅलरीत गेली. दिवा मालवला. मिलिंचा आवाज मागून येतोय असं वाटलं. खुशबूज आणि स्पर्शही. मग एकमेकांपासून दूर होऊन दोघही नुसतीच स्तब्ध. कॉफी घेऊन आलेला चेतन. अरे, कॉफी करायला मुद्दाम वेळ लावला आणि तुम्ही? चेतनचा मिस्किल आवाज. आता जवळून भासमान होणारी ती दूरवरची सळसळ. रोहिणीच्या नवऱ्याला बरं नव्हतं. हार्टचं ऑपरेशन करायचं होतं. ती पैसा जमवत होती. डॉक्टर मित्रांनी मैथिलीला रघुनंदन वेचलेकरांचं नाव सांगितलं. ते अशा कामाकरताच मदत करत होते. ठराविक मुदतीत पैसे परत करण्याची तेवढी अट होती. डॉक्टर मित्रांची ओळख होती. ते तसं पत्रही देणार होते. वांद्र्याला रघुनंदनचा प्रशस्त फ्लॅट होता. त्यांनी सकाळची वेळ दिली होती. त्याप्रमाणे रोहिणी आणि बीनाबरोबर मैथिलीही गेली. फ्लॅट इतका चांगला पण सजवण्याचा वगैरे काही सोस न करता ठेवलेला. प्रथम कुणी येऊन मग गायब होणं, ताटकळत बसवणं वगैरे काही सोपस्कार नव्हते. माणूस समोरच होता. रघुनंदन म्हणताच म्हणाले, मीच आहे, बोला. मैथिलीने डॉक्टर मित्रांचं पत्र दिलं. ते वाचून ते म्हणाले, रोहिणी, मी रोहिणी मायदेव. मग रोहिणीनं सांगितली तिची निकड. ऑपरेशन हाच पर्याय अखेरचा, रोहिणी सांगत होती. समोरचा माणूस ते लक्षपूर्वक ऐकत होता. जसं ते ऐकावं याकरताच तो इथे बसला होता. बाहेर पाऊस सुरू झाला. पहिला मान्सूनचा पाऊस. उकडत होतच. या आठवड्यात यायचाच होता तो हा पाऊस. हवेत गारसा शिडकावा आला, प्रसन्न हवासा. बसल्या जागी तो पाऊस दिसत होता खिडकी बाहेर. विरळ पातळ पडद्यासारख्या धारा. मग हळूहळू एका अवकाशात जणू न मावणाऱ्या तुफानासारखा तो पाऊस सैरावैरा झालेला. मग तोही आवेग ओसरून फक्त कोसळत राहिलेला. ती चौघही जण तो पाऊस पाहत अनुभवत राहिले. क्षणमात्र रोहिणीच्या नवऱ्याचं आजारपण, त्याचं गंभीर स्वरूप, पैशाची निकड सारं बाजूला पडलं. चालू होतं ते बोलणंही थांबलं. पावसाच्या या धारातूनच मैथिलीला ऐकू आलं, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. धारांच्या वाऱ्याच्या सगळ्या एक जीव ओल्या रसायनातून तेच जणू शब्द. फक्त हेच दोन पर्याय आहेत, जगणं किंवा मरणं, असणं किंवा संपून जाणं. हॅमलेटला याचं उत्तर सापडलं. संपूनच जायचं असेल तर मुळात जगायचंही कशाला? या दोन पर्यायांमध्ये काहीतरी आहे नक्की. ते हॅमलेटलाही नसेल सापडलं, सापडावं असं मात्र वाटलं असेल, वाटत असेल. काय असेल ते? कसं असेल? विलक्षण जीवघेण्या गुस्मटीनंतर पडलेल्या या पावसासारखं? या पावसाचीच किती रूपं. त्या ओल्या चिप्प स्टेशनावर मिलिंदला भेटायला लावणारा अनोखा पाऊस. जणू दूतच कोणी. आणि शेवटली भेट, तीही होऊ न देणारा, जसा काही वैरीच. मैथिलीच्या डोळ्यात पाणी आलं.

किती हवे आहेत? रघुनंदननी विचारलं तेव्हा मैथिली भानावर आली. रोहिणीने सांगितलं, मी अर्धे पैसे परत घेतो, तेही 2 वर्षात. दिले तर पूर्णही, पण अर्धे म्हणजे मस्टच. नंतर बाकीचं सोयीनं, दॅट इज द ओनली कंडिशन. त्यांनी रोहिणीला फॉर्म दिला भरायला. सेक्युरिटी कॉलममध्ये अमुक ठिकाणचे राहणारे, त्याबद्दलचा दाखला आणि स्वतःच्या प्रॉपर्टीबद्दलच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती फॉर्मला जोडायच्या होत्या. फॉर्मची झेरॉक्स स्वतःजवळ ठेवून ओरिजिनल त्यांना द्यायची. 2 जबाबदार व्यक्तींच्या सह्या हव्या होत्या. यात प्रॉपर्टी संबंधीचा कॉलम आहे, पण कुणाची अशी काही प्रॉपर्टी नसेल तर? मैथिलीने विचारलं. रघुनंदन हसले. ते चालतं हो, आम्ही आमच्याकडनं काळजी घेतो. शेवटी माणसाला जगवणं हाच पर्याय आहे. आतून कॉफी आली, आलं टाकलेली. पावसाळी हवेत घसा शेकत गेला. आतून आवाज आला, स्पष्ट खणखणीत उच्चारात कुणी म्हणत होत, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती. कोण म्हणतंय? मैथिलीने विचारलं. माझे वडील. उच्चार किती अस्खलित आहेत. येस, अँड इज 90+. त्या उठल्या. पाऊस किंचितसा कमी होता. बाहेर ऑटो मिळेल तुम्हाला, रघुनंदन म्हणाले.

श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटूया. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत. श्रोतेहू हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. पुणा आय केअर सांसधारा हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: पुणा आय केअर सांसधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोतेहू या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ना दो महानोर यांची गीतरचना. जयित रे जयित या चित्रपटातलं गीत आहे, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जयत रे जयत या चित्रपटातलं नाद हो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: पुना आयके सांसरा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय नाटककार बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. तेव्हा कार्यक्रमात आता त्यांचीच पदरचना ऐकूयात, सीमेवरून परत जा या नाटकातली. आशा भोसले यांच्या स्वरातील ही पदरचना, संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरात सीमेवरून परत जा या नाटकातील बाळ कोल्हटकर यांची पदरचना आपण ऐकली. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 880551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: हर

0: बी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. क्रिसेंट म्यूचुअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: एपिल्स नकळत बिछाना ओला करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या एपिल्स.
2: 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध एपिल्स. होमिओ लॅबोरेटरीज पुणेचे एक दर्जेदार उत्पादन एपिल्स.
3: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining Industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतला आणि शाहिरी परंपरेतील एक अत्यंत खणखणीत आणि कसदार आवाज म्हणजे शाहीर निवृत्ती पवार. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात आता त्यांच्या स्वरातलं

0: महिना।
1: शाहीर निवृत्ती पवार यांच्या स्वरात रत्नदीप गायकवाड यांचं लोकगीत आताच आपण ऐकलं। श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे आय केअर सांसारा, हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम।
2: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा।
3: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला। ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर। आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती। जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर। दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
4: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस।
5: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
6: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
7: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
6: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
5: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
6: हो गुरुजी, आता शिल्पाला

0: तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
3: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता उमाकांत काणेकर यांची रचना ऐकूयात, शोभा गुरटू यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: शोभा गुरटू यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. याबरोबरच पुना आय केअर सांसधारा हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांसधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूयात पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन अहिर यांनी आज महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आमदार सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावण्याचा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिला आहे. अशा गुन्ह्यासाठी लावलेल्या कलमांमध्ये सुधारणा करून सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारसोबत पत्रव्य

0: व्यवहार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधं, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच सोलापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर केलेल्या कारवाईत विभागानं सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन व्यावसायिकांना केलं आहे. ग्राहकांनी देखील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी तपासूनच खरेदी करावी असं विभागानं म्हटलं आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कमी वेळेत आणि सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठी येत्या 10 जुलैपासून मंदिरात VIP दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच मंदिर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. आषाढी वारीच्या तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. देशाचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी आज कार्यभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून त्यांनी लष्कर प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली. जनरल धीरज सेठ पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून लष्करी दलांच्या आधुनिकीकरणात त्यांचं लक्षणीय योगदान आहे. जनरल द्विवेदी आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्त झाले. पुण्यातील गानवर्धन संस्थेतर्फे 18 ते 30 वर्ष वयोगटातील हौशी कलाकारांसाठी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित केली आहे. या विनाशुल्क ऑनलाईन स्पर्धेसाठी कोणत्याही एका रागाचा विलंबित आणि द्रुत ख्याल सादर करायचा असून त्यासाठी 15 मिनिटांच्या कालावधीची मर्यादा आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन अध्यक्ष डॉ दयानंद घोटकर यांनी केलं आहे. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील 48 तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतासह. नमस्कार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या CID या चित्रपटातलं हे गाणं, जे गायलं होतं मोहम्मद रफी यांनी, संगीत होतं OP नय्यर यांचं आणि गीतकार होते मजरूह सुलतानपुरी. या गाण्याची सुद्धा एक स्टोरी आहे बर का मंडळी. गुप्ता जे त्यावेळी OP नय्यर यांचे संगीत संयोजक होते, ते बऱ्याच वेळा अगदी छोट्या छोट्या चाली वाजवायचे, ज्याच्या आधारावर OP नय्यर संपूर्ण गाणं संगीतबद्ध करायचे. एकदा गुप्ता, गुरुदत्त आणि OP नय्यर शिवाय मजरूह सुलतानपुरी एका स्टुडिओ मध्ये बसले होते. नय्यर यांनी गुप्ता यांना एक चाल वाजवायला सांगितली, जी आधी त्यांनी वाजवली होती. गुप्ता यांनी ती चाल पुन्हा वाजवली आणि ती ऐकून मजरूह सुलतानपुरी यांनी लगेचच त्या गाण्याचे बोल सुद्धा लिहिले. अशा प्रकारे या गाण्याचा जन्म झाला बरं का मंडळी. त्यावेळी चित्रपट क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना देवानंद आणि गुरुदत्त मित्र होते. त्यांनी एकमेकांना वचन दिलं होतं की देवानंदला पिक्चर मिळाला तर तो गुरुदत्तला दिग्दर्शन देईल आणि गुरुदत्त जेव्हा दिग्दर्शक असेल तेव्हा तो देवानंदला नायक म्हणून घेईल. देवानंद यांनी बाजी या चित्रपटाच्या वेळी गुरुदत्त यांना दिग्दर्शक म्हणून घेतलं आणि स्वतःचा शब्द पूर्ण केला, तर गुरुदत्त यांनी CID च्या वेळी देवानंद यांना नायक म्हणून घेतलं आणि स्वतःचं प्रॉमिस पूर्ण केलं. मंडळी चित्रपटाबद्दलच्या अशाच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आखो ही आखो मे या गाण्याच्या काही ओळी त्यांना द्यायचा कबूल केलं गेलं तेव्हा कुठे देवानंद शांत झाले. याच चित्रपटातून वहिदा रहिमान यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. गुरुदत्त यांनी हैदराबादमध्ये बघितलेल्या एका तेलुगू चित्रपटात वहिदा रहिमान होत्या. मग त्यांना स्क्रीन टेस्टसाठी मुंबईला बोलवलं, त्यांना फायनल सुद्धा केलं आणि असं म्हणतात की वहिदा रहिमान यांना त्यांचं नाव बदलायला सांगितलं, पण वहिदा यांनी ठाम नकार सुद्धा दिला. चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात शमशाद बेगम यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सुंदर गीत.

मंडळी, सी आय डी चित्रपटातलं जे गाणं आता आपण ऐकलं ते लिहिलं होतं जान निसार अख्तर यांनी आणि बाकी सगळी गाणी होती मजरूह सुलतानपुरी यांची. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली. ये है बॉम्बे मेरी जान, लेके पहला पहला प्यार, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जाता कहा है दीवाने आणि आत्ता ऐकलेलं आखो ही आखो में इशारा हो गया ही गाणी तर अजूनही आपल्या मनाला भुरळ घालतात, हो ना. खरं तर चित्रपट साईन करण्यापूर्वी देवानंद यांची एक अट होती बर का मंडळी. त्यांना चित्रपटात अर्धा डझन गाणी पाहिजे होती स्वतःवरती केंद्रित. पण जेव्हा त्यांना कळलं की एकही गाणं त्यांच्यासाठी नाही तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते राज खोसला यांच्याकडे गेले, खूप विनवण्या केल्या. पण राज खोसला म्हणाले की एका सी आय डी इन्स्पेक्टरनी गाणं गायलंय हे खूपच मूर्खपणाचं दिसेल. अखेर

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 6:15 झाली आहेत। प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोतेहू, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात ऊन पाऊस या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत। संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: ओन पाऊस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर आशा भोसले यांच्या स्वरात. ग दी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: मॅथ्स ची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 88 88 56 00 11.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, मराठी साहित्य सृष्टीतलं एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व तसंच एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ भावकवी कृष्णाजी बळवंत निकुंभ यांचा आज स्मृती दिन. तेव्हा कार्यक्रमात आता त्यांचीच गीतरचना ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कृष्णाजी बळवंत निकुंभ यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: पण
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात वराडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

0: वराडी आणि वाजंत्री या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात कामापुरता मामा या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात कामापुरता मामा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात श्रीकांत पुरोहित यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: श्रीकांत पुरोहित यांचं गीत आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्त वचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 35वा श्लोक. आचार्य विनोबा भावे आपल्या समश्लोकी गीताईमध्ये असं म्हणतात, उनाही आपुला धर्म परधर्मा होनी बरा, स्वधर्मात भला मृत्यू परधर्म भयंकर. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, सोपेपणाने आचरता येणाऱ्या परधर्मापेक्षा आचरण्यासाठी तुलनेने कठीण वाटणारा किंवा गुणांनी कमी प्रतीचा भासला तरी स्वधर्मच श्रेयस्कर होय, आपला धर्म श्रेष्ठ होय. स्वधर्माचरण करतच मरण स्वीकारणं हे योग्य आहे, कारण परधर्माचं आचरण हे आत्मोन्नतीसाठी हानिकारक आहे. इथे प्रथम धर्म शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. धर्म म्हणजे स्वभाव, मूळ प्रकृती. जसं पाण्याचा धर्म शीतलता, तर उष्णता हा सूर्याचा, अग्नीचा धर्म. म्हणूनच संस्कृत मध्ये धर्माचं लक्षण सांगताना धारणात धर्मम इति आहुः, धर्मो धारयते प्रजाः असं म्हटलेलं आहे. जो ज्याचा स्वभाव त्यालाच धर्म म्हणता येईल. हे लक्षात घेतलं की स्वधर्म या शब्दाचा अर्थही सहजच समजतो. स्वधर्म म्हणजे आपल्या प्रकृती स्वभावानुसार आपल्याला प्राप्त असलेलं कर्तव्य, तर परधर्म म्हणजे दुसऱ्याच्या प्रकृती स्वभावानुसार त्याच्या वाट्याला आलेलं, म्हणजे त्यांनी करायचं कर्तव्य कर्म. प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार वागण्यातच संपूर्ण समाजाचं तसंच त्याचं स्वतःचं हित आहे. ही संपूर्ण विश्वाची व्यवस्था आहे. पशु पक्षी प्राणी हे सगळे जीव या विश्वात स्वधर्माचंच पालन करत असतात. आपला प्रकृती धर्म म्हणजे स्वधर्म सोडून चांगला दिसणाऱ्या परधर्माचं आचरण करणं हे भयावह असतं, हे श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकाद्वारे आवर्जून सांगतायत. कारण अर्जुनाला युद्ध करून स्वजन हत्येचं पातक स्वीकारण्यापेक्षा संन्यासी बनून भिक्षा मागणं बरं असं वाटतंय. त्याचा हा विचार पूर्णपणे चुकीचा कसा आहे हे सांगताना श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगितलेला आहे. त्याचबरोबर तू कोणालाही मारत नाहीस. देहाच्या बाबत बोलायचं झालं तर तो नाशवंतच आहे आणि देहामध्ये राहणारा आत्मा तर अमरच आहे. त्यामुळे कर्तव्य बुद्धीनी कर्म करणं कसं श्रेयस्कर, हाच खरा कर्मयोग. कर्मफलाची इच्छा न करता आपलं विहित कर्म करणंच हे योग्य. हे तिसऱ्या अध्यायातल्या या श्लोकाद्वारे श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय. अर्जुनाच्या दृष्टीने पाहता क्षात्र धर्म हा त्याचा स्वधर्म आहे, त्यानुसार युद्ध करणं हे त्याचं प्राप्त कर्तव्य आहे. पण यामध्ये अर्जुनाला दोष दिसतो, त्यामुळे स्वजन हत्या, गुरुहत्या, वर्णसंकर इत्यादी अनेक दोष असल्यामुळे युद्ध हा स्वधर्म अर्जुनाच्या दृष्टीने विगुण ठरलाय. तर त्यापेक्षा संन्यास धर्म हा त्याला आकर्षक वाटतोय, जेणेकरून युद्ध त्याग करून भिक्षावृत्ती स्वीकारली की आत्मकल्याण आणि मोक्षाचं सुख मिळेल असं त्यांनी पहिल्या अध्यायात स्पष्ट सांगितलंय. अर्जुनाचा हा परधर्म स्वीकारण्याचा मोह दूर करण्यासाठीच स्वधर्माचरण कितीही कमी प्रतीचं, निकृष्ट, हलकं वाटत असलं तरी तेच श्रेयस्कर असतं हे श्रीकृष्णांनी ठामपणे सांगितलंय. याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात, स्वधर्माचरण करताना मरण आलं तरी तेच फायद्याचं आहे, पण परधर्माचं आचरण, परधर्म स्वीकारणं भयकारकच असतं. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातही श्रीकृष्ण अर्जुनाला अशाच प्रकारे सांगताना दिसतात, हे अर्जुना, क्षत्रिय असलेला तू जर हे धर्मयुद्ध करणार नसशील तर तू स्वधर्म आणि कीर्ती दोन्हीही गमावशील आणि पापाचाच धनी होशील. अथ चेत त्वम इमं धर्म्यम संग्रामं न करिष्यसी ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम अवाप्स्यसी. या उलट क्षत्रिय धर्माचरण म्हणजेच अर्जुनानी स्वधर्माचरण केलं तर युद्धात मारला गेला तरी स्वर्ग प्राप्ती आणि जिंकला तर राज्य प्राप्ती, अशा प्रकारे स्वधर्म हा श्रेयस्करच होईल. स्वधर्म पालन करत असताना मरणासाठीही तयार झालेल्या महात्म्यांची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात आढळतात. पुराणातला शिबी राजा पक्षाचं रक्षण करणं, शरणागताचं रक्षण करणं हा स्वधर्म समजून त्यासाठी मरण पत्करतो. रघुवंशातला दिलीप राजा गायीचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं शरीर सिंहाला अर्पण करतो. छत्रपती संभाजी महाराज स्वधर्माचरण करत असताना मृत्यूलाही धीरांनी सामोरं जातात. अशा अनेक व्यक्ती आपल्याला सांगता येतील. हितोपदेश, पंचतंत्र या नीतिकथा सांगणाऱ्या ग्रंथांमधूनही पक्षी प्राणी यांच्या कथांद्वारे परधर्म आचरण्याने कसं नुकसान होतं, प्रसंगी प्राणासही मुकावं लागतं हे सांगून दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करू नये हे तत्व पटवलेलं आहे. या संदर्भात गाढव आणि कुत्रा यांची कथा

तर सुपरिचितच आहे. रात्रीच्या वेळी घरात शिरणाऱ्या चोरावर कुत्रा भुंकत नाही हे पाहून गाढव मालकाला आपणच जाग करावं या उद्देशाने जोरात ओरडू लागतो. त्याच्या ओरडण्याने चोर पळून जातो, पण मालक मात्र आपली झोपमोड गाढवाच्या ओरडण्याने झाली म्हणून रागाने गाढवालाच लाकडाने जोराजोरात मारतो. श्वानाच्या म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि त्याद्वारे रक्षण करण्याचा धर्म गाढवाने स्वीकारला म्हणजेच परधर्माचं आचरण केलं आणि गाढव प्राण्याला मुकलं. परधर्मो भयावहा. याप्रमाणेच स्वधर्माचरण करत पशुपक्षी कसं आपलं आणि त्याद्वारे संपूर्ण वनाचं हित साधतात यासाठीही अनेक कथा आपल्या प्राचीन वाङ्मयात आलेल्या आहेत. मनुष्य हा तर बुद्धी असलेला श्रेष्ठ प्राणी आहे, मग त्यांनी स्वधर्माचरण करणं ओघाने आलंच. हे स्वधर्माचरण म्हणजे भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत असलेलं वर्णाश्रम विहित कर्तव्याचरण. हे जर रागद्वेष रहित कोणतीही फलाशा न धरता समत्व बुद्धीने केलं तर श्रेयस्करच ठरतं. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने यत श्रेयस्यात निश्चितम ब्रूही असं श्रीकृष्णांना म्हटलेलं आहे. त्याचं निश्चित उत्तर योगेश्वरांनी अर्जुनाला दिलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात, अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखे. स्वधर्म जरी कठीण वाटला तरी त्याचंच आचरण करणं भलं, तेच चांगलं असतं. या उलट परधर्म जरी चांगला वाटला तरी स्वधर्माचंच आचरण करावं हे सांगताना पुढे माऊली म्हणतात, एरू आचरू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची म्हणोनी आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीजे. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे. प्रत्येकाला स्वतःच्या कार्याबद्दल कामाबद्दल चांगली भावना असायला हवी. आपल्यापेक्षा दुसऱ्याचं काम चांगलंय, माझ्या कामात कष्ट आहेत, पण माझ्यापेक्षा कमी योग्यतेच्या दुसऱ्याला मात्र इझी मनी मिळतो, तो सुखी आहे, अशी भावना बाळगल्याने आपण आपलं काम चांगल्या प्रकारे करत नाही. कामात मन स्थिर नसल्याने ते आणखीनच अवघड बनतं. दुरून डोंगर साजरे या उक्तीचा आपल्याला विसर पडतो. परधर्माच्या भूलभुलैयावर विश्वासून आपण आपलं काम सोडून त्याच्या मागे लागलो तर तेल गेलं तुपही गेलं अशी अवस्था होते. यापेक्षा निष्ठेने आपलं काम केलं तर फळ निश्चितच मिळतं, ते शाश्वत असतं. चंचल बुद्धीने सतत इतरांमागे पळत राहिलं तर संपूर्ण जीवन चंचल बनून नैराश्य पदरी पडतं. या उलट स्वधर्म आणि कर्तव्याबद्दल रास्त अभिमान बाळगला तर आपली क्षमता वाढून अंततः जीवन समाधानी बनतं. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रेयान स्वधर्महा परधर्मो भयावहा. आजच्या संदर्भात हा श्लोक मनाविरुद्ध काम करत राहून क्लेश वाढवून न घेता स्वतःची क्षमता ज्ञान शिक्षण आवड निवड हे समजून घेऊन आपला मार्ग आपलं करिअर निवडावं असा मंत्र देतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच, आयटी क्षेत्रात पैसा आहे म्हणून तेच क्षेत्र निवडणं, शेजाऱ्यांशी स्पर्धा करून तसंच वागण्याचा प्रयत्न करणं हे सगळं मनाविरुद्ध घडणारं असू शकतं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, दुसऱ्याच्या वागण्या बोलण्याची कॉपी करणं हे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे हे समजून घ्यायला हवं. असे वेगवेगळे मुखवटे चढवून जगण्यापेक्षा स्वतःला समजून घेऊन कोणतंही दडपण ताण न घेता काम करत राहिलो तर त्यामुळे नैराश्य येणार नाही, उगाचच ऊर्जा खर्च होणार नाही. स्वतःचा शोध घेऊया, स्वतःशी संवाद साधूया, स्वतःच्या ताकदीनुसार मार्गक्रमण करूया, यश आणि आनंद नक्कीच मिळेल.

रॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 35वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: आणि वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
6: सतारीचे बोल असोत
7: की मंजुळ बासरी,
6: शततारांची संतूर असो
7: की मंगल सनई,
6: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
7: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: FM बँड 101 MHz आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता यानंतरचा कार्यक्रम जयमाला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून थोड्याच वेळात.
8: ये विविध भारती है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम जयमाला आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: श्रोतेहो जय माला हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भक्तिरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

कार्यक्रमात आत्ताच आपण पी सावळाराम यांची भक्तिरचना ऐकली, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात संत एकनाथ महाराजांचा अभंग. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमात आत्ताच आपण संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमातल्या यानंतरची भक्तिरचना थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ऐकूयात आर एन पवार यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आर एन पवार यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात. संगीत होतं वर्ष आंबेकर यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार.

0: तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूयात. प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संगीत आहे अनिल आरुण यांचं.

0: संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात प्रभाकर कारेकरी यांच्या स्वरात. संगीत होतं अनिल अरुण यांचं. याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो रात्रीचे 8 वाजले आहेत. हवा महल हा कार्यक्रम आता ऐकूयात.
2: आई सुने कार्यक्रम हवा महल.

नटखट है समा, हर नजारा है जवान।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: जाए रात।
1: श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळात आपल्या अनोख्या दृष्टीनं आणि सांगीतिक प्रयोगांनी भारतीय चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे संगीतकार म्हणजे कल्याणजी आनंदजी। या जोडीतल्या कल्याणजी यांचा आज जन्मदिवस, तेव्हा आजच्या कार्यक्रमात काही त्यांचीच गाणी।

0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला मुकेश यांच्या स्वरात सरस्वतीचंद्र या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: गणेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल कार्यक्रमात. आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात दुल्हा दुल्हन या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत.

0: कार्यक्रमात आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात इंदिवर यांची गीतरचना ऐकलीत, दुल्हा दुल्हन या चित्रपटातली. श्रोते हो, आज कार्यक्रमात कल्याणजी आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकत आहात. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पोस्ट बॉक्स 999 या चित्रपटातलं गीत ऐकूयात. पी एल संतोषी यांचं

0: भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा,
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सर सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
4: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेहो, आज कार्यक्रमात आपण ऐकत आहात संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची काही गाणी. कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना. चित्रपट आहे फूल बने अंगारे.

0: पोस्ट बॉक्स 999 या चित्रपटातलं पी एल संतोषी यांचं गीत आपण ऐकलं, मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांची

0: फूल बने अंगारे या चित्रपटातलं मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सट्टा बाजार या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर

0: आणि आपुलकीची सेवा,
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सर सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
4: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना. चित्रपट आहे पौर्णिमा.

0: लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात पौर्णिमा या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करत आहोत, परंतु या सभेतून मी प्रज्ञा कळसकर आता आपला निरोप घेते. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून शुभरात्री. जय हिंद.